श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण शके 1948 अर्थात 23 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 38 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिनाच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात आर एन पराडकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली पारंपरिक भक्तिरचना. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. गायक कलाकार होते टी मीना आणि सहकलाकार.

मोहम्मद रफी यांनी गायलेली राजेश जोहरी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित शिवराम यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया कुंदा बोकील आणि सहकलाकार यांना.

कुंदा बोकील आणि सहकलाकार यांनी गायलेली कैफ इफ्रानी यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया मातीमधील घटकांची तपासणी याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही वर्षात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, तसंच जमिनीची उत्पादकता अनेक कारणांमुळे कमी होत आहे. यामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडत आहे. जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे. मंडई पीक उत्पादन घेत असताना अधिक उत्पादन येण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतं देणं हे गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून कोणत्या पिकासाठी किती प्रमाणात कोणती खतं दिली पाहिजेत याची माहिती घेण्यासाठी माती परीक्षण करावं. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील भौतिक, रासायनिक तसंच जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो. जमिनीचे रासायनिक गुणधर्मांमध्ये सामू, विरघळलेले क्षार, उपलब्ध अन्नद्रव्य, सेंद्रिय पदार्थ, चुनखडीचं प्रमाण याची माहिती मिळते. जमिनीतील क्षारांचं प्रमाण, सामूमुळे जमीन क्षारयुक्त किंवा चोपण आहे का याची कल्पना येते. जमीन क्षारपड आणि चोपणयुक्त झाली असल्यास सेंद्रिय खतांचा आणि भूसुधारकांचा वापर तसंच क्षार प्रतिकारक करणाऱ्या पिकांचं नियोजन करणं फायदेशीर ठरतं. माती परीक्षणामुळे शेतात कोणतं पीक घ्यावं हे ठरवता येतं. पिकांना द्यावयाच्या खतांची मात्रा ठरवता येते. माती परीक्षणाचं महत्त्व लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षण करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा आहेत. शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं मातीचा नमुना काढून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी कार्यालयात तो जमा करावा. प्रयोगशाळेमध्ये या मातीचं परीक्षण केलं जातं. यामध्ये पहिल्यांदा सर्वसाधारण मातीच्या नमुन्याचं परीक्षण होतं. या नमुन्यात सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी घटकांची तपासणी केली जाते. एकूण 6 घटकांची तपासणी यामध्ये केली जाते. त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्य नमुना तपासणी होते. यामध्ये तांबं, लोह, मॅंगनी, झिंक इत्यादी अन्नद्रव्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर पिकासाठी पाणी नमुना तपासणी होते. यामध्ये सामू, विद्युत वाहकता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोरीन, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट, एकूण विद्राव्य क्षार, सोडियमचे इतर कटायनाचे प्रमाण इत्यादी घटक यामध्ये तपासले जातात. मंडई पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीमध्ये एकूण 16 अन्न घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं असतं. यामध्ये मुख्य अन्न घटक, दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्न घटक, नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे अन्न घटक. मुख्य अन्नद्रव्य घटकांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, तर दुय्यम अन्न घटकांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सूक्ष्म अन्न घटकांमध्ये लोह, मंगल, तांब, जस्त, मॉलिब्डेनम असतात. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अन्न घटकांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन हे अन्न घटक पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे असतात. तेव्हा मंडळी, या सगळ्याचा विचार करता आपल्या मातीतील घटकांची तपासणी ही किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी कार्यक्रमात मातीमधील घटकांची तपासणी याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचनस्वर होता ऋचा गद्रे यांचा.

0: कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू दुपारी 2 वाजता. ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजेन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजेनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजेनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्समिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी

0: Nixon. श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्हसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 6:55 झालेत. श्रोते हो आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती यामध्ये सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका पूर्णिमा साठे. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 9:00 आपण ऐकाल लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोणकर यांची रेडिओ मित्र मोरेश्वर जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 शर्विल होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 आपण ऐकाल कार्यक्रम गीतबहार. 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पी ए गायत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. श्रोते हो हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो दुसऱ्या सभेत 5:00 99वा भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफल उत्सव नवचैतन्याचा. यात बालगाणी, संगीतकार डॉक्टर वर्षा भावे, सहभाग कलांगणचे छोटे दोस्त, तसंच कवितेतला पाऊस आणि प्रेम. सहभाग आहे मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस यांचा. आणि मल्हार सुरांची बरसात, सहभाग गायन अंकिता जोशी, बासरी निनाद मुळावकर आणि संतूर मंगेश जगताप. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:10 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद, लेखन दीपक शिंगण यांचं. यामध्ये सहभागी आहेत मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. 8:15 आपण ऐकाल सुगम संगीत. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स. आणि 10:00 संसदेतील कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोते हो ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची.
1: अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी.

0: कन्सल्टन्सी इन्फोसिस यासारख्या आय टी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
8: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
9: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
8: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
10: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
11: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
12: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. काल आपण असं ऐकलं की गदाधरनी जगदंबेची परवानगी घेतली आणि त्यांचे गुरु तोतापुरी यांनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली आणि ही दीक्षा दिल्यानंतर ते आत्मभान विसरले, परमेश्वरचरणी लीन झाले आणि साधनेच्या एका उत्तुंग अवस्थेला पोचले आणि त्या अवस्थेमध्ये गदाधरचा रामकृष्ण म्हणून जन्म झाला. आता हे जेव्हा सगळीकडे पसरलं, त्यांच्या नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये पसरलं, तेव्हा ह्या ज्या उडत उडत येणाऱ्या बातम्या होत्या त्या एकंदरीतच कुटुंबाला अस्वस्थ करायच्या. सारूच्या माहेरी तर ह्या जेव्हा बातम्या पोचल्या तेव्हा तर खूप अस्वस्थता वाढली, कारण आता ती काही लहान राहिलेली नव्हती. तिचं लहानपण या सगळ्या प्रसंगामध्ये शेजारून वाहणाऱ्या नदीतच वाहून गेलेलं होतं. कसल्या भावनाच उरल्या नव्हत्या. आता ती जाणती झाली होती आणि रस्त्यानं जाताना, गावातून फिरताना जयरामवाटीमध्ये ऐकायला लागायचं. या बोचऱ्या शब्दांनी आणि नजरांनी ही छोटी सारू अत्यंत घायाळ व्हायची. वयानं अजूनही छोटी होती पण मनाने मोठी होती आणि प्रौढत्व पण विचाराने आलेलं होतं. मन तुटल्या पतंगासारखं इकडे तिकडे भटकत राहायचं आणि असं वाटायचं की का या माणसाने संन्यास घेतला आहे, मग आता माझं काय, मी कुठे जाऊ. आता हे सगळेच प्रश्न असे होते की ज्या प्रश्नांची कसलीच उत्तरं नव्हती. रामकृष्णांची इकडे उग्र साधना चालू होती आणि उग्र साधनेमध्ये कुठल्याही भौतिक गोष्टींकडे, अधिभौतिक गोष्टींकडे लक्ष नसल्यामुळे प्रकृती खालावली. म्हणून काही दिवसांसाठी ते सारूच्या घरी आले, कुमार बोकुरला. तेव्हा त्यांनी तिलाही बोलवून घेतलं. जवळजवळ 7 वर्षानंतर या दोघांची भेट होत होती आणि आता ते कसे वागतील, कसे बोलतील, या भावना सारूच्या मनामध्ये होता. कारण 7 वर्षाचा लांबचा काळ होऊन गेला होता, त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले होते आणि आता तशी शारदा प्रौढ पण झाली होती ना. त्यानंतर दोघांनी असं ठरवलं की आपण सासरी जायचं. म्हणून अनेक असे प्रश्न ज्यांची उत्तरच नाही तशी घेऊन शारदा रामकृष्णांबरोबर ती त्यांच्या घरी गेली. तिथे सुद्धा रामकृष्णांच्या आईने निरागस प्रेमाने अगदी साध दोघांचं स्वागत केलं. तिच्या नजरेत पण तोच प्रेमळपणा होता, हळुवारपणा होता. जसा ती छोट्या सारूला वागवायची तसाच प्रेमळपणा होता. त्याबरोबर काय झालं, जादू झाली. सगळ्या कुशंका सारूच्या मनामध्ये होत्या त्या पळून गेल्या. त्यांना कशाचं वेड लागलं आहे हे या मुलीच्या लक्षात आलं आणि तिला पण खूप समाधान वाटलं, कारण तिला त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि सहवासातून त्यांचं निराळेपण, त्यांचं देवत्व, त्यांची आध्यात्मिक शक्ती जाणवली. रामकृष्णांची एकदम सडपातळ अंगकाठी होती,

0: रेखीव शरीर होतं, प्रसन्न हास्य आणि निर्मळ मन, अत्यंत गोड आश्वासक असा आवाज आणि अतिशय शालीन आणि नम्र असा स्वभाव, या सगळ्यांचा प्रभाव या छोट्या सारूवरती पडला. ती भारली गेली त्यांच्या व्यक्तिमत्वानं. रामकृष्णाबरोबर एक ब्राह्मणी होती जिचं नाव भैरवी, भैरवी ब्राह्मणी म्हणजे भैरवी पंथ, पण तिचं खरं नाव योगेश्वरी, पण सगळे तिला आजूबाजूचे भैरवी म्हणायचे. सारूची ती आणखी एक सासू असल्यासारखी होती, कारण रामकृष्णांना ती आपला मुलगा मानायची. तंत्रविद्येची साधना तशी अवघड असते, परंतु ती साधना करण्यासाठी रामकृष्णांनी भैरवीला म्हणजे एका स्त्रीला गुरुपद द्यावं इतका या योगेश्वरीचा अधिकार होता. या योगेश्वरीचं बोलणं अत्यंत कडक होतं, सोवळंवळं कठीण होतं. सुरुवातीला सारूला सासू म्हणून तिचा थोडा धाक वाटायचा, पण तिचा स्वभाव असा आपल्या फणसासारखा होता, वरून काटेरी कडक पण आतून गोड. हे जेव्हा शारदेचं लक्षात आलं तेव्हा तिला या योगेश्वरीबद्दल वाटणारा धाक संपला आणि ती तिच्याशी मिळून मिसळून वागायला लागली.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं। दरम्यान नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली। नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना आधार देणं आपलं काम आहे, म्हणूनच काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभा आहे असं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। गेल्या दशकात 150 अधिक पेपर फुटले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावित झाले, पण यासाठी कुणालाही शिक्षा झालेली नाही असं गांधी म्हणाले। हा प्रश्न दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम आहे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे अशी टीका त्यांनी केली। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली। या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल। शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल, तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे। राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या। संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंधूभेट सोहळाही काल पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मला पालकमंत्री थोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि आजच एआयच्या माध्यमातून

0: आज 1 किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहेत.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास वनारे या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किटमध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किटमध्ये भरून तो कुठेही सहज वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईटसाठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलैपासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जूनपासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
1: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास।
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
4: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
5: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
6: श्रोते हो, आता ऐकूया आजचे दिनविशेष। आज 23 जुलै। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे जहाल मतवादी नेते स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा पुरस्कार करणारे आपल्या अग्रलेखांच्या माध्यमातून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा उघडपणे ब्रिटिश सरकारला जाब विचारणारे प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती। त्यांचा जन्म 23 जुलै 1856। श्रोते हो, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची सुद्धा आज जयंती आहे। त्यांचा जन्म 23 जुलै 1906। श्रोते हो, 23 जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो। 23 जुलै 1927 मुंबई केंद्रावरून देशातील पहिलं अधिकृत रेडिओ प्रसारण सुरू झालं। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य। स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत ज्ञान, विश्वासार्ह माहिती आणि मनोरंजनाचं प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणी कार्यरत आहे। राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा। श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सकाळी 9:30 भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोणकर यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद आज आम्ही प्रसारित करणार आहोत। कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। तेव्हा नक्की ऐका सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावर

0: नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी, आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे, त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे, या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे, आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला, आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते. आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते. आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका, त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते. आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते. आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे, किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा, मला जाणवलं की

0: मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे, आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
1: अच्छा.
0: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
2: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय, आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
2: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले, आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
2: बर.
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणा कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं, आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कट

0: शांतपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे, आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते. अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत, त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवानी मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच, आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं, की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय, तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करत आहेत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: पुष्कर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 झालेत. आता ऐकूया श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डोळे हे अतिशय संवेदनशील आणि उपयोगी असं पंचेंद्रिय आहे. त्यांनी आपण सगळं जग पाहू शकतो, रंगांची उधळण अनुभवू शकतो आणि त्यामुळेच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. याच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा आपला हा कार्यक्रम आहे गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी. आज पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला काचबिंदू या विकारावरची माहिती देणार आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, आत्ताच मी म्हटलं काचबिंदू या विकारावर तुम्ही माहिती देणार आहात, तर नेमकं काचबिंदू म्हणजे काय, हा काय विकार आहे डोळ्याचा?
3: काचबिंदू म्हणजे काय मॅडम, खरं तर लोकांचा गैरसमज असा होतो काचबिंदू म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू हा विकार वेगळा आहे आणि काचबिंदू हा विकार वेगळा आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातली जी ट्रान्सपरंट लेन्स आहे ती दुधी होणं, गडूळ होणं त्याला मोतीबिंदू म्हणतो. आणि काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढतं. जसं आपलं नॉर्मल बीपी आहे 120-80 नॉर्मल आहे, तो वाढला तर उच्च रक्तदाब म्हणतो आपण. तसं डोळ्याचं नॉर्मल प्रेशर जनरली 16-18 दरम्यान असतं, ते त्याच्यापेक्षा वाढायला लागलं आणि त्याचा दृष्टीवरती परिणाम व्हायला लागला तर त्याला काचबिंदू म्हणतात. जनरली काय होतं, काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला कारणं वेगवेगळी दिसतात. काचबिंदूच्या पेशंटमध्ये त्याचं मूळ कारणाचा शोध न घेता, त्याचं कारण न शोधता त्याचं निदान फक्त केलं जातं. म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढलंय आणि मग ह्याला काचबिंदू म्हणायचा आणि मग त्याची एक विविक्षित त्यांची ट्रीटमेंटचा पार्ट आहे. तर तो काय असतो, तर डोळ्यात प्रेशर मेंटेन करायला ड्रॉप टाकले जातात आणि त्या ड्रॉप टाकूनही जर ते प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल आणि दृष्टी झपाट्यानं कमजोर व्हायला लागली, कमी व्हायला लागली, तर मग त्याचं एक ऑपरेशन केलं जातं जेणेकरून प्रेशर मेंटेन राहतो. एवढं करून सुद्धा मॅक्झिमम लोकांमध्ये एका सर्टन स्टेज नंतर, वयाच्या एका अवस्थेनंतर तुमची दृष्टी कायमची जाते.
2: अरे बापरे,
3: ही सगळी लक्षणं आपल्याला काचबिंदू मध्ये आढळत असतात.
2: तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू म्हणजे नेमकं काय याविषयीची माहिती दिलीत, आता काचबिंदू विषयीचीच आणखी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, काचबिंदू म्हणजे काय हे तुम्ही नेमकं सांगितलं, पण आता तो कशामुळे होतो, त्याच्या मागची कारणं काय आणि काचबिंदूची नेमकी लक्षणं काय, म्हणजे ओळखायचं कसं की आपल्याला काचबिंदू झालंय?
3: खरं तर प्रश्न चांगला आहे मॅडम. काचबिंदू आयुर्वेदानुसार काय, आधुनिक शास्त्रानुसार काय, डोळ्यांचा अतिशय धोकादायक विकार आहे. ह्याचं कारण का, ह्या आजारात डोळा कधी जाईल सांगता येत नाही. खरं तर याची लक्षणं काय असतात, आयुर्वेदानुसार काचबिंदूचं वर्णन आदिमंत या विकाराच्या नावाखाली आलेलं आहे. ह्याच्यात लक्षणं काय असतात, डोकं, डोळी, भुवळ्या, हे तर प्रचंड वेदना होणं.
2: अच्छा.
3: आणि मग आस्ते आस्ते आस्ते त्या वेदनांचं स्वरूप वाढत जातं, ह्याचा सततच्या वेदना राहिल्यानंतर दृष्टी कमी व्हायला लागते आणि दिसणं कायमचं बंद होतं. हे खरं तर त्याची लक्षणं आहेत. पण काही रुग्णांमध्ये मात्र आपल्याला काचबिंदूची लक्षणं हे कोणत्याही पद्धतीनं दिसत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा असं होतं की एक डोळा कधीतरी 5-7 वर्षापूर्वी गेलेला असतो.
2: अच्छा.
3: दुसऱ्या डोळ्याची दृष्टी खूप कमी झालेली असते, मग डॉक्टरकडे जातात आणि चेक करताना ज्यावेळी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने वाचायचे सांगितले जाते, त्यावेळी कळतं की अरे एका डोळ्याला तर अजिबातच दिसत नाही. म्हणजे तो कधीतरी प्रेशर वाढून ते एका प्रमाणापेक्षा जास्त किंवा सतत हाय प्रेशर डोळ्याचं राहून नंतर डोळा गेलेला असतो, तसंच दुसऱ्या डोळ्यावर परिणाम झालेला असतो आणि ते दिसणं कमी दुसऱ्याचं झाले मग लक्षात येतं. असं बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. हे झालं ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत त्यांच्यामध्ये. ज्यांच्यामध्ये मी सांगितलेली लक्षणं दिसत आहेत त्यांच्यामध्ये उपचार लगेच चालू केले जातात.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसार माध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोणकर यांच्याशी रेडिओ मित्र मोरे

0: साहजिकच आहे, पहिल्यांदा आयुर्वेदाकडं कुणी येतच नाही. तर ते आधुनिक शास्त्राचे ज्यावेळी औषधाचा चालू होता त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मागाशी जसं मी सांगितलं की दोनच पार्ट, एक सर्जरी आणि दुसरे ड्रॉप्स. सुरुवातीला कोणताही डॉक्टर पटकन सर्जरीला हात घालत नाही. इनिशियल स्टेज असेल किंवा प्रेशर वाढले दिसणं जरी कमी झाले तरी बऱ्याचदा ते खूप हाय प्रेशर नसतं, जे 16 ते 18 प्रेशर सांगितले ते 20, 22, 25 रेंजमध्ये असतं. पण एका स्टेज नंतर ते खूप दिवस राहिल्यामुळे दृष्टी कमी झालेली असते, मग ड्रॉप देतात. ड्रॉप दिलं की प्रेशर मेंटेन राहतं पण दृष्टी मात्र असते असते कमीच होत जाते. म्हणजे तो आजार असा आहे त्याला आपण किती प्रेमानं सांभाळलं, त्याची कितीही काळजी घेतली, त्याची औषधं न चुकता टाकली, त्याची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची जी काय म्हणजे प्रेशर कंट्रोल येत नाही म्हणून सर्जरी जरी केली तरी एका ठराविक आजाराच्या वयानंतर काचबिंदू नावाचा विकार आपला डोळा कायमचा घालवतो.
1: अरे बापरे, ही लक्षणं सांगितली डॉक्टर, पण आता अजूनही आपण काही लक्षणं आणि कारणं जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या

0: विहिरी जरी केली तरी एका ठराविक आजाराच्या वयानंतर काचबिंदू नावाचा विकार आपला डोळा कायमचा घालवतो.
1: अरे बापरे, ही लक्षणं सांगितली डॉक्टर, पण आता अजूनही आपण काही लक्षणं आणि कारणं जाणून घेऊया एका ब्रेकनंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, तुम्ही आता काही लक्षणं सांगितलीत, पण अजून काय काचबिंदूबद्दल सांगता येईल?
0: जसं मी आत्ता सांगितलं की लक्षणं अशी असतात, आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट करता येते. आता खरं तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर काचबिंदू आहे, कोणतंही शास्त्र, खरं तर शास्त्र आहे ते, वाईट कोणतंच नाही.
1: बरोबर.
0: आधुनिक शास्त्र असू दे, म्हणजे ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथ असू दे, शास्त्र हे शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही तर मर्यादा ठरलेल्या असतात, त्या मर्यादेत राहून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे. आयुर्वेद काय सांगतं, मुळात आजार होऊ नये म्हणून काही गोष्टी प्रिकॉशन घ्यायला सांगतं आणि आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट सांगते, पण ती ट्रीटमेंट या पद्धतीनं सांगते की तो आजार पुनरुद्भवी होऊ नये
1: आणि मुळापासून
0: गेला पाहिजे. हे प्रत्येक शास्त्रात असेल असं नाही, हे आयुर्वेदाची खासियत आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: मुळात आयुर्वेदात मूळ कारण काय ह्याचा शोध घ्यायची पद्धत जी आहे ती विकार कायमचा घालवण्यासाठीची खरं तर मेख किंवा गमक आहे. आधुनिक शास्त्रात जसं मी सांगितलं की प्रेशर तुमचे जास्त आहे, ड्रॉप दिले जातील आणि ड्रॉपने कंट्रोल येत नाही म्हटलं की सर्जरी आहे. त्याचं कारण काय, त्याचा तो मेंदूचा विकार आहे का, शारीरिक दोष आहे का, डोळ्याचा विकार आहे, नेमकं डोळ्याचं प्रेशर का वाढते अगदी, ते ह्याचा विचारच केला जात नाही आणि मग त्याची चिकित्सा केली जाते. ज्यावेळी आपण याचा कारणांचा उहापोह करून विचार करायला लागतो तो तुम्हाला गंमत वाटेल. ज्या माणसाला जर म्हणजे खरं तर आधुनिक शास्त्रानुसार म्हणा किंवा आयुर्वेदानुसारही म्हणा, ग्लॉकोमा हा अनुवंशिकही असू शकतो. बऱ्याच वेळेला अनुवंशिकता त्याची दिसते.
1: अच्छा.
0: तर अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही चेक करताना लक्षात येते की क्रोनिक कॉन्स्टिपेशन जर असेल तर बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला ग्लॉकोमाचे केसेस आढळून येतात.
1: मग हा विषय
0: अगदी म्हणजे हा मलावस्तंभ हा वाताचा विकार आहे पोटाशी संबंधित, आणि तो एका स्टेज नंतर, एका वयाच्या अवस्थेनंतर तो सगळ्यांना डोळा परिणाम नक्की करत नाही, पण तो काही पेशंटमध्ये मात्र काचबिंदू होण्या इतपत मेजर परिणाम शरीराव करतो. त्यामुळं काचबिंदूचं मूळ निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नुसतंच काचबिंदूचे ड्रॉप टाकतोय असतं होता कामा नये.
1: बरोबर आहे डॉक्टर. तुम्ही आता काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला पुढच्या भागात सुद्धा या विषयावरचीच माहिती ऐकायचे. तर आपण पुढच्या भागात भेटूया, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
2: श्रोतेहो आता ऐकूया अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.

0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंटमधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्य

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे, ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे, या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वीच की दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे

0: बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डाउकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सरग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्नही एक लोकचळवळ व्हावी पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: KHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत सकाळचे 8:40

40 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहात सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या पाककृती. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, या महिन्यामध्ये आपण ज्या खाद्य संस्कृती बघतोय तर त्या खाद्य संस्कृती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आम्ही सई ठाकूर देसाई यांना। पुन्हा एकदा सई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे।
2: नमस्कार।
1: जे कोकणातलं प्रॉपर आपण म्हणतो खाद्यपदार्थ ते आपण सांगतोय, तर आज कुठल्या पदार्थाने सुरुवात करूया?
2: आज आपण आत्ता ह्या चालू दिवसांमध्ये ताजा मुळा मिळतोय, मुळ्याचा पाला आपल्याकडे कोकणात खास खातो, तर त्या मुळ्याच्या पाल्याचा पळवा कसा करायचा?
1: बरं,
2: तर मुळ्याचा पळवा त्याला आपण म्हणतो,
1: नावच गमतीशीर
2: गमतीशीर आहे। तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते सांगते। मुळ्याचा कोवळा पाला, भाजणी, तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ।
1: अच्छा, म्हणजे साधारणपणे घरातलंच आपल्या जे साहित्य असतं,
2: अगदी बरोबर,
1: कारण कोकण म्हटलं की घरात भाजणी नाही असं साधारण होत नाही।
2: खरं आहे। तर सुरुवातीला मुळ्याचा पाला छान धुवून बारीक चिरून घ्यायचा, त्याला मीठ थोडस तिखट लावून तो थोडा वेळ तसाच ठेवायचा, त्याला थोडं पाणी सुटतं, ते झालं की त्याच्यात भाजणी घालायची आणि मग ती अंदाजाने आपण बघून घालायची,
1: जे पाणी सुटतं ते काढून
2: नाही टाकायचं, त्याच्यातच ठेवायची। भाजणी घालूनही तासभर ते तसंच मुरायला ठेवायचं।
1: बरं,
2: आणि मग थोडं अधिक तेल घेऊन मोहरी, हळद, हिंग, त्याच्यातही थोडं लाल तिखट घालायचं, अशी फोडणी करून घ्यायची। आणि हे जे आपण पाला आणि भाजणी एकत्र करून ठेवलेलं आहे ते त्या फोडणीत घालायचं।
1: अच्छा।
2: आणि मंद आचेवर परतून परतून ते शिजवायचं, त्याच्यात पाणी नंतर घालायचं नाही।
1: अच्छा।
2: इतकं सुंदर लागतं, आपण ती नुसती पण खाऊ शकतो, पोळी भाकरी बरोबर तर चालतेच, आणि विशेषतः दह्याबरोबर फार छान लागते ही भाजी।
1: बरं,
2: तर या दिवसात सगळ्यांनाही करून बघता येऊ शकते।
1: नक्कीच। आणि नाव पण मजेशीर आहे, आपण म्हटलं तसं की मुळ्याचा पळवा आणि झटकन होण्यासारखं आहे,
2: अगदी
1: त्याला फार काही साहित्याची सुद्धा गरज नाही
2: आहे।
1: यानंतर काय सांगूया?
2: आपण दरवेळेस गणपतीतच बऱ्याच जणांकडे मोदक होतात,
1: हो,
2: आणि मग काही
1: संकष्टीला
2: होतात, पण अन्य वेळेला सुद्धा नाश्त्याला, संध्याकाळच्या खाण्याला काहीतरी आपल्याला हवंच असतं, तर त्याच्यासाठी करता येईल असा एक पदार्थ सांगते, निरगी पापडी। आपण जशी तांदुळाची उकड काढून करतो ना, तशीच ही करायची। त्याचं साहित्य फक्त मी सांगते,
1: म्हणजे ज्याला आपण काही वेळा निवेग्रे असं म्हणतो,
2: निवेग्रे म्हणतो, बरोबर
1: बरोबर,
2: हो। तर तांदुळाचं पीठ, जिरं, हिरवी मिरची, मीठ, लोणी, एवढं साहित्य आहे। आपण मोदकाला घेतो तशी उकड काढायची, म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घ्यायचं, आधण आलं, उकळी आली की त्याच्यात ते पाणी घालून नेहमीसारखी आपण उकड करून घ्यायची। ती उकड करून झाली की मळताना त्याच्यात आपण हे जिरं, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर आवडत असेल तर, हे सगळं वाटून घ्यायचं आणि त्याच्यात घालायचं आणि ती छान मळून घ्यायची। ती मळून झाली की आपण जसे वडे थापतो तसं थापून त्याला दुमडायचं, किंवा आपण गोल गुंडळी करतो की नाही तशी करून त्याला गाठ मारायची।
1: बरं,
2: आणि मग हे या दोन्ही गोष्टी परत वाफवायच्या
1: 25 मिनिटं, जसे मोदक
2: वाफवतो तसं। आणि फोडणीची मिरची म्हणजे उसळी मिरची आणि लोणी याच्या बरोबर ती खायला द्यायची।
1: अरे वा,
2: हो, फार सुंदर। सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळेसाठी आपण हे नक्की कधीही करू शकतो।
1: आणि तांदुळाचं पीठ आहे त्यामुळे पचायला सुद्धा हलकं आहे,
2: हलकं,
1: म्हणजे आपल्याला बरेचदा प्रश्न पडतो की पावसाळा आहे काय करायचं, नेहमी तेलकट पण नको असतं, हा पर्याय मला वाटतं खूप छान आहे।
2: आणि व्यवस्थित हिरवी मिरची, जिरं लागलं ना फार सुंदर लागतं ते
1: सगळं। यानंतर काय सांगूया?
2: अगदी जुना पदार्थ आजी माझी म्हणायची।
1: बरं,
2: तेव्हा गरिबी होती, घरात फार तुटपुंज्या गोष्टी असायच्या, तर एक वेळ भागवायची अशा दृष्टीने भातावर काय घ्यायचं, तर दरवेळेला काही वरण डाळ परवडायची नाही, तर पेज बुडं करायची माझी आजी।
1: बरं,
2: हा, तर त्याच्यासाठीचं साहित्य म्हणजे कढीचाच प्रकार आहे हा खरं तर। ताक आलं, आजकाल लसूण आपण वापरतो म्हणून लसूण, हिरवी मिरची, मीठ, साखर, हळद, हिंग, कोथिंबीर

0: भाताची पेज.
1: अच्छा, म्हणजे बाकी सगळं साहित्य आपल्या ताकाच्या कढीचंच आहे.
0: तेच आहे, फक्त भात शिजवताना अधिक पाणी घालायचं आपण, घालतोच असतं आपल्या ते, आणि मग वरची जी पेज काढून घेतो.
1: अच्छा,
0: तेच मुख्य आहे.
1: बर,
0: ती पेज काढून घ्यायची आपण, आणि मग त्याच्यात हे आलं लसूणची पेस्ट, मीठ, साखर असं सगळं घालून एकत्र करायचं. हवी असेल तर फोडणी करायची.
1: अच्छा,
0: तूप जिरं ऑप्शन आहे, नाही तर नुसतंही फार सुंदर लागते ती.
1: अच्छा,
0: मग कढीलिंब घाला, कोथिंबीर घाला, तुम्हाला जसं आवडेल तसं, फोडणी घाला किंवा फोडणी नको पण. तूप जिऱ्याची फोडणी घातली की आणखीन छान लागतं.
1: आता जसं तुम्ही म्हणालात की आजीने सांगितलेलं किंवा आजी करायची, तर मला वाटतं की एक असं दृश्य लगेच समोर येतं की चूल मांडलेली आहे आणि त्या चुलीवरती जो भात होतो आणि ती जी आपण पेस्ट काढतो, मला वाटतं त्याची चव काय नक्कीच वेगळीच लागेल.
0: खूपच वेगळी. मी कुठलंही पीठ न घालता मी पण करते बऱ्याचदा, फुटत नाही.
1: अच्छा,
0: हो, फार सुंदर वेगळी चव लागते ह्याची. तर असं हे पेजबुड
1: नाश्त्यासाठी खूपच छान आहे.
0: खूपच छान आहे.
1: आणि हल्ली आपण म्हणतो की वेट लॉससाठी बरीच जण प्रयत्न करत असतात, हा पर्याय मला वाटतं नक्की करून

0: जी आपण पेस्ट काढतो मला वाटतं त्याची चव काय नक्कीच वेगळीच लागेल.
1: खूपच वेगळी. मी कुठलंही पीठ न घालता मी पण करते बऱ्याचदा, फुटत नाही.
0: अच्छा.
1: हो, फार सुंदर वेगळी चव लागते ह्याची. तर असं हे पेजबुड
0: नाश्त्यासाठी खूपच छान आहे.
1: खूपच छान आहे.
0: आणि हल्ली आपण म्हणतो ना की वेट लॉस साठी बरीच जण प्रयत्न करत असतात, हा पर्याय मला वाटतं नक्की करून बघायला.
1: आणि असं म्हणतातच डॉक्टर की भात बाहेर शिजवतो आपण, तर ते सगळं वरती येणारं पाणी तुम्ही त्या भातात जिरू देऊ नका, पेज काढून टाका. तर ती पेज अशा वेळेला वापरता येऊ शकते आपल्याला.
0: बरोबर आहे. अगदी पारंपरिक अशा पदार्थ कृती आपण सांगतोय श्रोत्यांना. यानंतर काय सांगूया?
1: यानंतर आत्ता सीझन होऊन गेलाय, आठ्या सगळ्यांकडेच असणार आहेत
0: नक्कीच,
1: किंवा बाजारात पण मिळत आहेत आत्ता. तर आठ्यांची खेड कशी करायची, म्हणजे भाजी, तर आपण त्याला आठ्यांची खेड असं म्हणतो.
0: बरोबर.
1: तर ती सांगूया. ती अतिशय सोपी गोष्ट. फणसाच्या सुकलेल्या अर्थातच आठ्या घ्यायच्या. त्याच्यानंतर तेल, मोहरी, हळद, हिंग, तिखट, मीठ, गुळ, ओलं खोबरं आणि गोडा मसाला.
0: अच्छा.
1: असं एवढं साहित्य आहे याला. करताना कसं करायचं की आठ्यांचे दोन तुकडे करायचे, त्याची साल नीट व्यवस्थित बघून काढायची.
0: बरोबर. कारण ती राहिली तर अडकू शकते किंवा काळायला लागू शकते.
1: हो. त्या सोलून घेतल्यानंतर त्या मात्र कुकरला शिजवायला लागतात, वेळ लागतो म्हणून. मग त्या शिजलेल्या आठ्या फोडणी करायची, हे सांगितलं साहित्य तसं. तेल, हळद, हिंग, मोहरी आणि त्याच्यात ह्या शिजलेल्या आठ्या घालायच्या. गुळ मसाला, गुडा मसाला, ओलं खोबरं. झाली आठ्यांची खेड तयार.
0: जसं पहिल्यापासून आपण सांगतोय की झटपट तयार होणं, घरातल्या मध्ये जे पदार्थ आपल्या उपलब्ध आहेत तेच वापरून हे सगळे पदार्थ मला वाटतं आपण सांगतोय श्रोत्यांना.
1: अगदी.
0: असं होतं की पूर्वी या आठ्यांना फारशी किंमत नव्हती.
1: बरोबर.
0: पण आता मात्र त्यातलं जे काय महत्व आहे आठ्यांचं, की त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहेत किंवा काय आहे, तर याचंही महत्व लोकांना कळलंय. त्यामुळे मला वाटतं हे आठ्यांची भाजी किंवा ज्याला आता तुम्ही म्हटलं की खेड, ही मला वाटतं करून खायला हरकत नाही.
1: नक्कीच नक्कीच आवडेल. लहान मुलांना पण फार आवडते, म्हणजे आम्ही पण लहानपणापासून खातोय तर आवडते ती नक्की सगळ्यांना.
0: बरोबर आहे. बरं सई, याच्यानंतर आपण काय सांगूया श्रोत्यांना?
1: अजून एक कढीचा प्रकार सांगते. आता अननस झालेत आपल्याकडे, सीझनच आहे, तर अननसाची घशी कशी करायची ती सांगते.
0: घशीच म्हणतात.
1: घशीच म्हणतात त्याला.
0: अच्छा.
1: हो, तर ती कशी करायची एक बघूया.
0: जरूर.
1: तर अननस घ्यायचा पिकलेला, सुक्या मिरच्या, धने, जिरं, ओलं खोबरं, साखर, मीठ, कढीलिंब, ताक आणि तेल.
0: बर.
1: असं आपलं हे साहित्य आहे याला. तर सुरुवातीला तेल, जिरं, सुक्या मिरच्या घालून फोडणी करायची. मग त्याच्यात अननसाच्या फोडी आपण ज्या केलेल्या असतील त्या घालून त्या शिजवून घ्यायच्या. त्याला थोडं पाणी सुटतं, थोडं घालायला लागलं तर तसं ते घालायचं. आणि त्याच्या आधी आपण इकडे धने, ओलं खोबरं हे वाटून घ्यायचं.
0: अच्छा.
1: अननसाच्या फोडी शिजल्या की ताक घालून ते सगळं सारखं करायचं, हे वाटण घालायचं. त्याच्यात साखर, मीठ, कढीलिंब घालायचं आणि गरम करायची ही घशी.
0: अच्छा. पण फुटत नाही?
1: फुटत अजिबातच.
0: अच्छा.
1: हो,
0: म्हणजे ही सुद्धा पहिल्यापासून जे तुम्ही पदार्थ सांगताय ते जसे इतके सोपे आहेत तशीच करायला ही सोपी आहे. फक्त एकच गोष्ट याच्यामध्ये श्रोते आहे की अननस कापणं.
1: ते कौशल्याचं काम आहे थोडं.
0: ते जमलं की हे पुढचं अगदी सोपं आहे.
1: सोपं आहे. आता अगदी डाव्या बाजूचा एक छोटासा पदार्थ सांगते.
0: बर.
1: खास माझ्या आईचा स्पेशल होता.
0: अच्छा.
1: आपल्या इथे कोकणात गावठी मिरच्या मिळतात, छोट्या असतात, बुटक्या.
0: लवंगी मिरच्या
1: नाही, बुटक्या छोट्या आपण भरतो त्या सांडगी मिरच्यासाठी वापरतो ना.
0: बर.
1: तर त्या मिरच्यांचे तुकडे करायचे. आता त्या नाही मिळाल्या तर काय, बाजारात आपल्याला मिळतातच वर्षभर. तो ओल्या मिरच्या त्याच्यासाठी साहित्य सांगते. त्याच्यानंतर तेल, हळद, हिंग, सुखं खोबरं, तीळ, मीठ आणि साखर एवढेच आहेत. डाव्या बाजूला जसे चटणी कोशिंबीर करतो ना तसं हे मिरच्यांचे तुकडे फार सुंदर लागतात. सुरुवातीला फोडणी करून घ्यायची, तेल, हळद, हिंग, मोहरी अशी सगळी, आणि त्याच्यात हे मिरच्यांचे तुकडे घालायचे. परतायचे नुसतेच. एक दोन मिनिटांनी सुखं खोबरं, तीळ ते घालायचे. असल्यास काळेतील नक्की वापरावेत. ते चांगले परतले की मीठ, साखर आवडीनुसार असं घालून परतायचं. 5 मिनिटात होणारा डाव्या बाजूचा पदार्थ आहे हा.
0: बरोबर.
1: भाकरी बरोबर फार छान लागतात हे मिरच्यांचे तुकडे. आणि हा टिकतो पण, त्याच्यात पाणीच नाहीये. त्यामुळे आपण 4 दिवस हा करून ठेवला तर फ्रीज शिवाय पण आपल्याला हे ठेवता येऊ शकतात.
0: आणि पूर्वीच्या ज्या बायका होत्या त्यांचं आपल्याला एक मॅनेजमेंट म्हणू आपण त्याला, की ते दिसून येतं की झटपट काय करता येईल.
1: खरं
0: घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्याच्यातच काहीतरी क्रिएटिव्ह करून, पण ते सुद्धा खूप छान लागणार. हा जो आता तुम्ही प्रकार सांगितलात तो याचाच एक उदाहरण आहे. आणि जसं सुरुवातीला म्हणालात तुम्ही की मिळाल्या तर त्या गावठी मिरच्या, नाहीतर मग बाजारात

0: पण जर गावठी मिरच्या असतील तर मला वाटतं चव नक्की
1: छान, त्याचा स्वाद आणि चव ती वेगळीच आहे.
0: कारण आपण जे सांगतो की कोकणची खाद्य संस्कृती, तर त्याच्यामध्ये त्या त्या पदार्थांना नक्की विशेष असं स्थान
1: आहे, नक्कीच.
0: बरं, यानंतर काय सांगूया?
1: एक वेगळे गोड छोटासा पदार्थ सांगते, तो फारच आता दुर्मिळ झालेला असावा बहुधा.
0: बर,
1: कुळथाच्या पिठाचे लाडू.
0: बर,
1: पण हे बाकी सगळे करतो
0: खरंय,
1: पण मला बहुधा कुठे बाजारात दिसले नाहीयेत अजून तरी. आणि आमच्याकडे आवर्जून ताजं कुळीत पीठ झालं की चार तरी लाडू होतातच त्याचे. हा, तर ते अगदी सोपं आहे. कुळीत पीठ तर काय म्हणजे भाजलेलंच असतं ते सगळं. तर ते कुळथाचं पीठ, गूळ किंवा साखर आपल्याला जे आवडत असेल ते, गूळ अशक्यतो खमंग चांगला लागतो, तूप, आणि आवडत असेल तर सुखं खोबरं, ड्रायफ्रूट, ते तुम्ही काही किती घालू शकता.
0: आपण जसे लाडू करतो तसे.
1: हो, पण नुसतं कुळथाचं पीठ, तूप, गुळ हे पण फार सुंदर लागतात.
0: अच्छा,
1: पण मग तुम्ही त्याच्यात नक्की सुखं खोबरं, ड्रायफ्रूट हे पण घालून करता येतील तुम्हाला. तर पीठाच्या अंदाजाने तूप गरम करून घ्यायचं, पातळ करून घ्यायचं, आणि गुळ बारीक चिरून घ्यायचा, नाहीतर मग पिठी साखर तयार करायची, ती घालायची, आणि हे सगळं मिक्स करून लाडू करायचे.
0: अच्छा,
1: गॅसची गरजच नाहीये, तूप गरम करण्यापुरतं तेवढंच.
0: बरोबर आहे, भाजणं हा प्रकारच त्याच्यामध्ये
1: नाहीये. पीठ तुम्ही आणा आणि लाडू करा.
0: बरोबर,
1: असं तर आवडतील नक्की हे सगळ्यांना असं मला वाटतं.
0: आणि जसं आपण म्हटलं की आठवड्यांचे जसे उपयोग आता लक्षात यायला लागले, तसंच मला वाटतं कुळथाच्या बाबतीत पण आहे की कुळीत किती आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे हे आता आपल्याला समजतंय. त्यामुळे मला वाटतं हा पदार्थ सुद्धा नक्की श्रोते करून बघतील.
1: आता उपास आहेत सध्या, आता इथून पुढे सगळे उपासाचेच दिवस आलेले आहेत,
0: चातुर्मास सुरू होईल. काही ठिकाणी आपण बघतो की गावातनं म्हणजे आठवड्याला दोन दोन तीन तीन उपास सुद्धा असतात.
1: खरंच आहे,
0: आणि अशा वेळी काय करायचं?
1: तर मी आता सांगते त्याचं, केळ्याच्या पिठाचे घावन कसे करायचे. खास वेगळी केळी असतात, आपल्याला माहितीये की भाजीची केळी बाजारात जी मिळतात, तर ती केळी वाळवून त्याचं पीठ केलं जातं. आपण एरवीची केळी वेगळी आपण खातो ती, आणि ही भाजीच्या भाजी. तर हे केळ्याचं पीठ घ्यायचं, हिरवी मिरची, मीठ, ओलं खोबरं, दाण्याचं कूट आणि थोडंसं ताक, जिरं पावडर. तर हे सगळे उपासाला चालणारे पदार्थ आहेत. तर या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या, म्हणजे केळ्याचं पीठ, हिरवी मिरची, मीठ, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, ताक आणि जिरं पावडर. हे सगळं एकत्र करायचं, आणि जेवढं आपण मे काय धिरडं किंवा घावन घालायला जेवढं आपल्याला पातळ जेवढं चालतं तेवढं घ्यायचं, आणि तव्याला तूप लावायचं, आणि मग त्याच्यावरती हे घावन घालायचे.
0: अच्छा,
1: अप्रतिम लागतात.
0: बरोबर, आणि पटकन होणारा पदार्थ आहे.
1: पटकन होणारा पदार्थ आहे. सतत आपण खिचडी आणि वरी तांदूळाला हा एक वेगळा ऑप्शन
0: चांगला पर्याय खरंच आहे. कारण काय होतं, सतत आलेले उपास असतात तेव्हा मग साबुदाणा बरेचदा आपल्याला माहिती की पचत नाही, काहींना पित्त होतं त्याचं. तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे,
1: उत्तम पर्याय
0: आणि एकदम पारंपरिक हा एक पदार्थ आहे.
1: आता सण येणारच आहे, तर सणांमध्ये करता येईल अशी एक छोटीशी खीर सांगते.
0: बर,
1: तर त्याला आम्ही पायसम असं म्हणतो.
0: अच्छा, पायसम.
1: हा, तर त्याच्यासाठी साहित्यामध्ये चमचाभर तांदूळ घ्यायचे, सुवासिक शक्यतो मिळाले तर ते, 10-12 बदाम, साखर, दूध, वेलची, आणि मग काय आपल्याला आवडत असतील ती ड्रायफ्रूट वरून घालायला. तर काय करायचं, सुरुवातीला तांदूळ आणि बदाम हे चांगले 5-6 तास भिजत घालायचे.
0: अच्छा,
1: मग ते मिक्सरला वाटून घ्यायचे. चांगले ते झालं की एकीकडे दूध आणि साखर असं एकत्र करून त्याला उकळी आणायची, आणि उकळी आली की मग त्याच्यात आपण हे जे मिक्सरला लावलेले तांदूळ आणि बदाम आहेत ते हळूहळू हळूहळू त्याच्यात घालायचे. त्याची गुठळी होणार नाही एवढं बघायचं. माझी आजी नेहमी म्हणायची की कायम पळी एका दिशेला फिरवायची की गुठळी होत नाही.
0: बरोबर,
1: तर तशी ती पळी फिरवत राहायची.
0: जुन्या लोकांच्या ज्या एक एक सांगण्याच्या किंवा पद्धती ज्या होत्या, छान होत्या,
1: आम्ही त्या अनुभवातून आलेल्या होत्या ना. आता आपल्याला आठवलं की खरंच उपयोग होतो त्याचा. आणि तर त्याची गुठळी होऊ द्यायची नाही, छान उकळली की 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा, आणि मग वरून वेलचीची पावडर, आणि मग आवडीनुसार काय हवी ती आपल्याला ड्रायफ्रूट घालता येतील.
0: अच्छा,
1: हो, तर अशी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ह्याच्यातूनच ही खीर पायसम आपण करू शकतो.
0: खरंय, तेच आपण जे मगासपासून सांगतोय की घरात उपलब्ध असलेले आणि अगदी पारंपरिक असे हे सगळे पदार्थ आहेत. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की यातले काही पदार्थ आता केले जात नाहीत, कुठे दिसतही
1: नाहीत,
0: कालाच्या ओघात ते कुठेतरी मागे गेलेले आहेत. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण पुन्हा एकदा त्यांना पुनरुज्जीवित करूया आणि हे पदार्थ

0: मला वाटतं घरोघरी सर्व श्रोते सर्व माता भगिनी ऐकत असतील. मला वाटतं नक्की करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा की ते कसे झालेत ते. आणि याचबरोबर तुमच्याकडे सुद्धा समजा काही अशा काही पदार्थकृती असतील की ज्या कोकणातल्या म्हणून ज्या आपण म्हणतो पारंपरिक आहेत काही खास आहेत तर आमच्यापर्यंत त्या नक्की कळवा.
1: विस्मृतीत गेलेल्या पदार्थांना नक्कीच पुढे आणलं पाहिजे आपण.
0: खरंय, कारण कसं आहे संस्कृती किंवा परंपरा जी आपण म्हणतो ती या खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा आहे,
1: खूप आहे, खूप विविधता आहे. आणि
0: नक्कीच तर सई ठाकूर देसाई आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने कोकणातल्या अगदी पारंपरिक पदार्थकृती सर्व श्रोत्यांना सांगितल्यात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती
0: आजीच्या आत्याच्या मावशीच्या काकूच्या
2: आईच्या ताईच्या अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती
0: कोकणची खाद्य संस्कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत. आता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

साधना सरगम आणि मर्तुजा कादीर यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं, चित्रपट साथिया.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

ओम शांती ओम या चित्रपटासाठी श्रोतेहो आपण ऐकत होतात के यांनी गायलेलं विशाल यांचं गीत. संगीत होतं विशाल शेखर यांचं.

0: श्रोतेहो नकाब या चित्रपटातलं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं जावेद अली यांनी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

मिका सिंग यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं आणि चित्रपट जब वी मेट. श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनी

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रुती हो सकाळचे 9:30 वाजलेत. काही क्षणातच कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोनकर यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज 23 जुलै भारतीय प्रसारण दिन, त्यानिमित्तानं आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्ताने प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोनकर यांच्याशी रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये अनिकेत कोनकर आलेले आहेत, जे प्रसारमाध्यमात कार्यरत आहेत. आपण सुरुवातीला त्यांचा परिचय करून घेऊया. अनिकेतजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर्वांना नमस्कार. मी 2008 पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला 2008 ते 2018 अशी 10 मी पुण्यामध्ये होतो. महत्त्वाच्या दैनिकांमध्ये मी तिथे काम केलं आणि त्याच वेळेला आकाशवाणीच्या पुणे वृत्तविभागामध्ये काम करण्याचीही संधी मला मिळाली आणि त्याच्यामुळे दररोज सकाळी जे प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होतं तर ते लहानपणापासून मी ऐकत होतो, पण ते स्वतः सादरीकरण करण्याची संधीही मला मिळाली,
0: या निमित्तानं मिळाली.
1: आणि दूरदर्शनसाठी काही कृषीविषयक कार्यक्रम लिहिण्याची संधीही मला मिळाली पुण्यात असताना. त्यानंतर 2018 मी रत्नागिरीमध्ये परत आलो आणि त्यानंतर मी डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची मराठी भाषेतली पुस्तकंही मी संपादित केलेली आहेत. त्याच्यामुळे संपादन आणि पत्रकारिता या क्षेत्रात मी गेली इतके वर्ष कार्यरत
0: आहात. त्याचबरोबर आकाशवाणीसाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून पण आपण कार्यरत आहात.
1: हो हो हो, गेली 3 आकाशवाणीचा रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही मी कार्यरत आहे.
0: बरोबर. त्यामुळे या आजच्या प्रसारण दिनाच्या निमित्तानं आपण मराठी भाषेचा योग्य वापर आणि प्रसारमाध्यमात त्याचं कसं

0: महत्त्व आहे ह्याविषयी आपण श्रोत्यांना सांगणार आहोत. तर स्वागत झालं आहे, परिचय झाला आहे. आता आजच्या विषयाकडे आपण वळूया. आपल्या देशात रेडिओ प्रसारण सुरू होऊन आज 99 वर्ष झाली. प्रसारणाच्या आजच्या काळात वाढलेला व्याप आणि झालेला विस्तारही फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्यावरती भाषिक जबाबदारीही वाढलेली आहे. तर या निमित्तानं हा सगळा जो प्रवास आहे त्याबद्दल काय सांगाल आपण?
1: त्याबद्दल असं सांगता येईल की आकाशवाणी हे आपल्या देशातलं अत्यंत महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिल्यांदी सुरू झालेलं माध्यम आहे आणि सर्वांपर्यंत जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत पोहोचणारं ते माध्यम आहे. 23 जुलै 1927 या दिवशी भारतात पहिल्यांदी रेडिओचं प्रसारण झालं आणि 1936 साली ती कंपनी सरकारने घेतली, खाजगी कंपनी होती आधी, आणि त्यानंतर 9 वर्षांनी तिचं आकाशवाणी असं नामकरण करण्यात आलं. आणि या आकाशवाणीचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे आणि ते ब्रीदवाक्य पहिल्या दिवसापासून आकाशवाणी जपते आहे. श्रोत्यांना माहिती देणं, त्यांना शिक्षित करणं, मनोरंजन करणं हे आपलं कार्यक्षेत्र आकाशवाणीने ठरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती पुरेपूर कार्यरत आहे आणि हे काम निरंतर सुरू आहे. म्हणजे दररोज पहाटे जे प्रसारण सुरू होतं ते रात्रीच्या उशिराच्या प्रसारणसभेपर्यंत ते सुरू असतं आणि देशाचं 92% भौगोलिक क्षेत्र आणि जवळपास 99% लोकसंख्येपर्यंत आकाशवाणी पोहोचते असं म्हणतात. त्याच्यामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी विविधता आपल्या देशात जी आहे त्या सगळ्या विविधतेपर्यंत पोहोचणाऱ्या क्षेत्रावर आकाशवाणीचं प्रसारण होतं. शिवाय 23 भाषा आणि 175 बोली याच्यामध्ये हे प्रसारण होतं आकाशवाणीचं. आणि ह्या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सहज सोप्या भाषेचा वापर किंवा आपण नेहमी जसं बोलतो, घरात बोलतो, तशा पद्धतीचं कोणालाही
0: सहज समजेल,
1: हां कोणालाही सहज समजेल अशा भाषेचा वापर. म्हणजे त्याच्यामागचा उद्देश असा असतो की अगदी किमान शैक्षणिक पातळी असेल अशा श्रोत्यालाही सहज कोणतेही त्यातले शब्द समजावेत अशी ती भाषा असे हां अशी ती भाषा असते. आणि काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. आता 99 वर्ष झाली आकाशवाणीला, पण 99 वर्षांनी हा काळ खूप मोठा आहे, पण ह्या काळात जेवढे बदल झाले नाहीत तेवढे गेल्या 25-30 वर्षात झालेले आहेत. आणि पूर्वीचा अगदी आपण बदल लक्षात घेतलं तर पूर्वी फक्त आकाशवाणी होती, नंतर दूरदर्शन आलं, मग खाजगी दूरचित्रवाहिन्या आल्या, वृत्तपत्रं तर पहिल्यापासून होतीच, पण इंटरनेटची क्रांती जी काही झाली त्याच्यानंतर हे सगळं चित्र, प्रसारणाचं चित्र बदलत गेलं. आणि मुद्रित माध्यमांना कदाचित प्रसारण म्हणत नाहीत, प्रकाशन म्हणतात, पण त्यांचा हेतू किंवा कार्य तेच आहे, प्रसारण, माहितीचं प्रसारण हेच त्यांचं कार्य आहे. तर हे सगळं गेल्या काही वर्षांपूर्वी समाज माध्यमांची जेव्हा क्रांती झाली आणि ती आपण क्रांती अनुभवतो आहोत, आपण स्वतः फक्त साक्षीदार नव्हे तर आपण त्या क्रांतीत सहभागी आहोत,
0: सहभागी झालो
1: प्रत्येक जणच. म्हणजे कारण ज्याच्या हातात मोबाईल आहे तो आज समाज माध्यम वापरतोच आहे कुठलं ना कुठलं तरी. प्रत्येकाची आवड वेगळी असेल, त्यानुसार वेगवेगळा वापर असेल, पण प्रत्येकजण वापर करतोच आहे. त्याच्यामुळे आव्हानात्मक काळ असं याला म्हणता येईल अशा अर्थाने की माहितीचं प्रसारण करणं हे खूप काही अवघड राहिलेलं नाही आताच्या काळात. अवघड म्हणण्यापेक्षा खूपच सोपं झालंय, कोणीही करू शकतो. म्हणजे पूर्वी टीव्हीच फक्त थेट प्रसारण करू शकत होते, आता कोणी मोबाईल ज्याच्या हातात आहे आणि इंटरनेट त्याला आहे तर ते कोणीही थेट प्रसारण करू शकतं त्या पद्धतीने. पण ह्याचबरोबर असं झालेलं आहे की प्रत्येक माणूस, देशाचा प्रत्येक नागरिक हा फक्त श्रोता राहिलेला नाही किंवा माहिती स्वीकारण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो स्वतःही माहितीचा स्रोत आहे, माहितीचा प्रसारक आहे. म्हणजे कोणी आपल्या परिसरात घडलेल्या घटनेची माहिती देतं, तर कधी कोणी आपल्या भावविश्वाशी संबंधित असलेली कुठे घटना दूर घडलेली जरी असली तरी त्याच्यावर कोणी व्यक्त होतं. म्हणजे काही वेळेला तो बातमीदार बनतो, काही वेळेला प्रतिक्रिया व्यक्त करणारा एक माणूस होतो, किंवा उद्विग्नता त्याची व्यक्त होते किंवा आनंद व्यक्त होतो.
0: ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. बरोबर,
1: त्याच्यामुळे
0: प्रसारणाची भूमिका महत्त्वाची
1: आहे. आणि त्याच्यामुळे हे फक्त प्रत्येकजण माहितीचा प्रसारक झाल्यामुळे प्रसारणातली भाषा योग्य वापरावी ह्याचं बंधन फक्त संस्थेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही कुठल्या. म्हणजे फक्त दूरदर्शनमध्ये भाषेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे, किंवा फक्त वृत्तपत्रांमध्ये भाषेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे, फक्त आकाशवाणीत वापर झाला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने
0: जबाबदारीने
1: भाषेचा वापर करायला हवा असं आजचा काळ सांगतो. आणि भाषा ही वापरातूनच समृद्ध होते, त्याच्यामुळे योग्य भाषेचा वापर करण्याची

0: प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे नक्कीच.
1: खूप छान, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना दिलीत. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती देखील आहे, त्यानिमित्तानं त्यांचा भाषा विचार जाणून घेणं हे आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने औचित्याचं ठरेल, तर त्याविषयी माहिती सांगा.
0: त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव आपल्या प्रत्येकाला शालेय जीवनापासूनच माहिती असतं. ते भारतीय असंतोषाचे जनक होते, आपल्या रत्नागिरीत त्यांचा जन्म झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, आपल्याला त्यांचा अभिमान आहे आणि हे आहेच. पण त्या व्यतिरिक्त त्यांनी लेखक म्हणून, पत्रकार म्हणून बरंच कार्य केलेलं आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण त्यांनी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही अनेक विचार त्यावेळेला मांडलेले होते. आता यानिमित्ताने मी जेव्हा काही संदर्भ शोधले तेव्हा त्यांच्या भाषा विचारासंदर्भात काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या, तर त्या मी इथे सांगू इच्छितो की राष्ट्राच्या उत्कर्षाला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत होतात त्याबद्दल लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. त्याच्यात स्वभाषेची अभिवृद्धी या बाबीचाही समावेश होता आणि मराठी भाषेची लेखन पद्धती या विषयावर त्यांनी 4 लेख लिहिले होते. आणि त्यांनी काय म्हटलं होतं या संदर्भात की भाषा आणि संस्कृतीचं नातं अतूट असतं. भाषा म्हणजे माणसाला मातृसंस्कृतीशी जोडणारी नाळ असते. सुदृढ संस्कृतीशिवाय कुठल्याही भाषेचा परिपोष होऊ शकत नाही. भाषा हे संस्कृतीच्या अभिव्यक्तीचं एक महत्त्वाचं वाहन असतं. तिच्याद्वारे ती इतर संस्कृतींशी देवाणघेवाण करून स्वतः संपन्न होत असते. यामुळेच संस्कृती जाणून घेतल्याशिवाय भाषा समजत नाही आणि भाषा नष्ट झाली तर संस्कृतीचाही ऱ्हास होतो. समाजाचा व्यवहार, समाजाचा विचार, समाजाचा व्याप आणि समाजाची भाषा यांच्यामधला संबंध इतका निकट आणि नित्य आहे की एकाचं प्रतिबिंब दुसऱ्यात उमटल्याशिवाय कधीही राहत नाही असं टिळकांनी म्हणून ठेवलं आहे. म्हणून ते असं म्हणतात की याच्यापैकी एकाही गोष्टीचा क्षय झाला तर दुसऱ्याचा क्षय होतो असा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि केसरी हे त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर मला असाही एक संदर्भ सापडला की त्यांच्या केसरी या वृत्तपत्राने जवळपास 6,000 नवे शब्द मराठी भाषेला दिले. म्हणजे आपण भाषेची अभिवृद्धी केली पाहिजे असं नुसतं ते सांगत राहिले नाहीत, कृतीतून पण ते दाखवलं. आणि याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. त्यांचे संदर्भ ऑनलाईन वेगवेगळ्या मूळ पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत, ते जिज्ञासू व्यक्ती वाचू शकतात. इथे फक्त या संदर्भाने जेवढं आवश्यक आहे तेवढं मी सांगितलं.
1: हो छान. आजच्या काळात मराठी भाषेचा योग्य वापरापुढे असलेली आव्हानं या निमित्तानं आपण चर्चा करूया, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: त्याआधी मी एक सावरकरांची भाषाशुद्धी याबद्दलही मी सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ही रत्नागिरी ही कर्मभूमी आहे
1: निश्चित,
0: हा अधिक जवळचा संदर्भ. पण सावरकर हे काय रत्नागिरीपुरते किंवा एका प्रांतापुरते मर्यादित नव्हते, ते आपल्या देशासाठीच त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे. तर त्या कार्यामध्ये भाषाशुद्धी चळवळ त्यांनी राबवली हेही आपण ऐकलेलं असतं. तर त्यासाठीचं काम त्यांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असतानाच सुरू केलेलं होतं. आणि अगदी त्यांच्या चळवळीचं नेमकं सूत्र जर सांगायचं झालं तर स्वभाषेत चांगले आणि अर्थपूर्ण शब्द असताना परदेशी भाषेतल्या शब्दांचा वापर करू नये एवढंच त्याचं सूत्र होतं. आणि हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं, ते आजही ते लागू पडण्यासारखं आहे. कसं ते आपण या मुलाखतीच्या पुढच्या भागात आपली त्याच्यावर चर्चा होईलच. पण सावरकरांनी असंही सांगितलं होतं की आवश्यकतेनुसार देशी भाषा भगिनी आहेत आपल्या, म्हणजे इतर भारतीय इतर भाषा, त्याच्यामधून शब्द घेण्याचा किंवा अगदीच कमी पडलं तर संस्कृत आपल्या पाठीशी आहेच उभी. संस्कृत ही देववाणी आहे आणि आपल्या सगळ्या भाषांची जननी आहे असंही आपण म्हणतो. तर संस्कृतवरून शब्द तयार करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे, कारण अर्थांचे सूक्ष्म भेदाभेद असं सावरकर म्हणतात की अर्थांचे सूक्ष्म भेदाभेद लक्षात घेऊन शब्द तयार करण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या क्षमतेचा वापर करून मराठीत शब्दनिर्मिती करावी असा त्यांचा विचार होता. आणि तेही मगाशी जसं टिळकांविषयी आपण बोललो तसं सावरकरांनीही अनेक शब्द मराठी भाषेला दिलेले आहेत. तर ते त्यांनी स्वतः जे शब्द दिलेत त्याचे सांगता येतील काही उदाहरणं, की महापौर, मेयरला महापौर हा शब्द, किंवा नंबरला क्रमांक,
1: हा हे सावरकरांनी प्रचलित केलेले
0: शब्द आहेत. तारीखला दिनांक,
1: हो
0: शहीद म्हणजे मार्टिर इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला, हुतात्मा
1: हा शब्द त्यांनी आपल्याला दिला,
0: दूरध्वनी, हा असे कितीतरी शब्द त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे याची यादी मोठी आहे. किंवा आता चित्रपट माध्यम हे त्यावेळेला तसं, आता चित्रपटांची जेवढी प्रगती झाली तेवढं अर्थातच त्यावेळेला ते नव्हतं, पण तरीही चित्रपट हे प्रभावी माध्यम होतं. हे ओळखून त्यांनी चित्रपटांच्या संदर्भात जे काही इंग्रजी शब्द वापरले जातात त्यांना अनेक प्रतिशब्द त्यांनी दिलेले आहेत सावरकरांनी. म्हणजे इंटरवल

0: साठी मध्यांतर किंवा स्टुडिओसाठी कलागृह किंवा कला मंदिर, त्याच्यानंतर ट्रेलर आपण आज म्हणतो, ट्रेलर ह्या चित्रपटाचा ट्रेलर आला म्हणतो, तर ट्रेलरसाठी परिचयपट असा त्यांनी शब्द केलेला आहे, किंवा रील हा शब्द आज आपल्या प्रत्येकाच्या तोंडी असतो, पण त्यांनी न्यूज रील साठी वृत्तपट असा शब्द त्यावेळेला सुचवून ठेवलेला आहे. आउटडोर शूटिंग, त्याच्यासाठी बाह्यचित्रण, असे अनेक शब्द आहेत. म्हणजे ह्याचं त्यांच्या भाषाशुद्धी चळवळ ह्या पुस्तकामध्ये त्याचे संदर्भ आपल्याला अनेक सापडतील. आणि ह्यापूर्वीही म्हणजे अनेकदा त्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी जो संदर्भ दिलेला आहे पहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा दिलेला आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला होता का, तर त्यावेळेला अरबी आणि फारसी शब्दांचा वापर जास्त होत होता त्या राजवटी असल्यामुळे, तो कमी व्हावा म्हणून आपल्याला शब्द तयार करण्यासाठी म्हणून पंडित हणमंते यांच्याकडून त्यांनी राज्यव्यवहार कोश करून घेतलेला होता. ह्याचा उल्लेखही सावरकर करतात, म्हणण्यापेक्षा त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायला हवी असं सावरकर म्हणतात आपल्या भूमिकेमध्ये.
1: बरोबर.
0: आणि आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आता आपण जुन्या काळातलं जर म्हणतोच आहोत, बोलतोच आहोत, तर बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी एक कोशमंडळ स्थापन केलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये ना इंग्रजी, गुजराती, मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी, हिंदी आणि बंगाली अशा 8 भाषांमधला समान शब्द सांगणारा कोश तयार केलेला होता. आता श्री सयाजी शासन शब्दतरू असं त्याचं नाव होतं. म्हणजे किती महत्त्वाचं, म्हणजे जर शासन व्यवस्थेने, सरकारी यंत्रणेने जर ठरवलं तर ती भाषेसाठी काय करू शकते, ह्याचीही उदाहरणं आपल्याकडे आहेत.
1: बरोबर.
0: म्हणजे आपण नुसते कोरडे गोडवे गाण्यापेक्षा असं काहीतरी ठोस काहीतरी जर करू शकलो, म्हणजे मी हे फक्त सरकारवर सोडत नाही आहे, सरकारची जबाबदारी आहे तशी सगळ्यात जास्त जबाबदारी नागरिकांची आहे, पण आपण असं म्हणतो की सरकारी यंत्रणेकडून काही होत नाही किंवा करणं शक्य नसतं, त्याला काही मर्यादा असतात, पण आताच्या काळात जर आपण लक्षात घेतलं तर आताच्या काळात साधनं खूप उपलब्ध आहेत, त्या मानाने त्यावेळेला साधनं कमी असूनही हे जर मोठे प्रयत्न झाले असतील तर आता तर आपल्याला आणखीन संधी आहे. आणि जाता जाता एक फक्त नाव सांगतो की बहुभाषा कोविद डॉक्टर रघुवीर यांनी केलेला शब्दकोशही अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हे सगळे भाषेसाठीचे जे प्रयत्न आहेत ना, हे आपण प्रेरणा घेतली पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं.
1: मला एक मुद्दा इथे चर्चा करावा असं वाटतं, तो म्हणजे आजच्या काळात मराठी भाषेच्या योग्य वापरापुढे असलेली आव्हानं कोणती आहेत, त्याविषयी आपण श्रोत्यांना सांगूया.
0: मगाशी आपण जशी सुरुवातीला चर्चा केली त्याप्रमाणे आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आव्हान जे काही आहे ते हिंदीचा आणि इंग्रजीचा प्रभाव, हे आत्ताच्या काळातलं मुख्य आव्हान आहे,
1: महत्त्वाचं आव्हान आहे.
0: हां, कारण म्हणजे जर आपण जुना आत्ताचं जे काही थोड्या इतिहासाची चर्चा केली थोडीशी, त्याच्यामध्येही जरी आपण विस्ताराने पाहिजे

0: कारण म्हणजे जर आपण जुना आत्ताचं जे काही थोड्या इतिहासाची चर्चा केली थोडीशी, त्याच्यामध्येही जरी आपण विस्ताराने पाहिलं तर त्याचंही मूळ कारण त्यावेळेला इतर भाषांचा असलेला पगडा किंवा इतर भाषांच्या प्रभावाचं असलेलं आव्हान हेच त्यावेळेला महत्त्वाचं वाटलं, म्हणून त्या त्यावेळच्या शुद्धीकरणाची चळवळ सुरू झाली. तर आत्ताही तेच परत एकदा आलेलं आहे, म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात
1: ते असं
0: तसं, हां तसं आत्ताही तेच आव्हान झालेलं आहे. तर का हे आताच्या काळातलं? कारण इंग्रजीचा सगळीकडे अनिवार्य झालेला वापर, म्हणजे माझं कुठल्याही भाषेबद्दल द्वेष असण्याचं काही कारण नाही, सगळ्या भाषा ह्या आवश्यकच आहेत. इंग्रजी भाषा तर वाघिणीचं दूध म्हटलं जातं, जगाकडे पाहण्याची खिडकी म्हटलं जातं, त्याच्यामुळे ह्या भाषा आवश्यक नक्कीच आहेत. पण आपल्या भाषेचा वापर करताना जिथे आपल्या भाषेत समर्थ शब्द आहेत तर ते सोडून आपण दुसरे शब्द वापरण्याचा अट्टहास नको, एवढंच माझं म्हणणं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये काय होतं, शुद्ध भाषा वापरावी असं जर म्हटलं, विधान केलं, तर आजच्या समाज माध्यमांच्या काळात त्याला काय होतं की त्याला राजकीय वळण दिलं जातं किंवा काहीतरी वेगळे संदर्भ जोडले जातात की शुद्ध भाषा म्हणजे अमुक एका वर्गाची भाषा किंवा अमुक गटाची भाषा असं त्याला काहीतरी म्हटलं जातं. पण ह्यात अभिप्रेत असलेला अर्थ असा आहे, शुद्ध भाषा म्हणजे प्रमाण भाषा असं. तर त्याच्यामध्ये आपण जी भाषा बोलतोय किंवा जी भाषा लिहितोय त्या भाषेतल्याच अर्थपूर्ण शब्दांचा वापर नेमकेपणाने करणं हे त्याच्यात अभिप्रेत असतं. आणि जेव्हा आपण काय म्हणतो की प्रमाण भाषा असली तर प्रमाण भाषेला नियम लावावेच लागतात, कारण ती भाषा ही त्या भाषेचा वापर होत असलेल्या सगळ्या प्रदेशांमधल्या भाषांचा एक समुच्चय असते. म्हणजे मालवणी बोली आणि अहिराणी बोली, वऱ्हाडी बोली आणि झाडी बोली. आता ह्या झाडी बोलीतलं एखादं जर बातमीपत्र प्रसारित केलं तर ते मालवणातल्या माणसाला कळणार नाही, वऱ्हाडी भाषेतलं केलं तर ते झाडी बोली असलेल्याला कळणार नाही. त्याच्यामुळे
1: महत्त्वाचा भाग आहे,
0: हां, त्याच्यामुळे प्रमाण भाषा म्हणजे महाराष्ट्राची प्रमाण भाषा तर कुठली? मराठी.
1: मराठी.
0: मग मराठी प्रमाण भाषा जर केली तर ती आपण बोलतो हे त्यावेळेपुरतं त्या दोन माणसांमधलं किंवा कार्यक्रम असेल तर त्या जे काय उपस्थित असलेले श्रोते असतील त्यांच्यापुरता मर्यादित राहतो तो भाग. पण लिखित भाषा किंवा प्रसारित भाषा असेल तर ती आजच्या काळात तर ती जतन राहतेच, म्हणजे रेकॉर्डिंग म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा या माध्यमातून ती जतन राहणार आहे पुढे. म्हणजे अजून 50 वर्षांनी समजा कोणी काढून संदर्भ शोधला तर त्यावेळेला आपली भाषा प्रमाण भाषा जर नसेल तर त्यावेळेला त्याचा नेमका अर्थच कळणार नाही, ह्या आज नेमकं आपण काय म्हणतोय.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे हे आव्हान आजच्या काळात जास्त महत्त्वाचं आहे की हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव. आणि त्यात आणखीन एक दुसरी गोष्ट असं एक म्हटलं जातं की भाषा प्रवाही असले तरच समृद्ध होते ना असं कोणी म्हणतं, आणि बरोबरच आहे ते, भाषा प्रवाही असली तर समृद्ध होतेच. पण विनाकारण दुसऱ्या भाषेतले शब्द जर घेत गेलो तर मूळ भाषेचं अस्तित्वच उरणार नाही. आणि काय होतं, अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला अलीकडेच मिळाला आणि त्याच्यामध्ये प्राचीनता ही तर गोष्ट आहेच आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून किंवा त्याच्याही आधीपासून अनेक खूप मोठे संदर्भ आहेत, त्याच्यासाठी सगळ्या संशोधकांनी प्रयत्न करून ते पुरावे सादर करून अभिजात भाषा हा दर्जा आपल्याला मिळाला. त्याच्यामध्ये प्राचीनता ह्या निकषाबरोबरच स्वयंभूपण, त्या भाषेचं स्वयंभूपण हा सुद्धा एक निकष असतो. कारण असल त्या भाषेत झालेली किती साहित्य निर्मिती आहे त्या भाषेमध्ये, हा निकष जर अभिजात भाषेसाठी लावला जात असेल तर इथून पुढच्या काळात, म्हणजे जर समजा आज आपण शब्दांची सरमिसळ त्याच्यामध्ये केली अनेक भाषांची विनाकारण, जे आता बसला आपण दुसरं काही म्हणू शकणार नाही कदाचित, किंवा म्हटलं तर ते खूप अट्टहासाने आपण काहीतरी म्हणतोय होईल, पण जिथे शब्द योग्य शब्द योजणं आवश्यक आहे शक्य आहे तिथे जर केले नाही तर आणखीन 100 वर्षांनी ते अभिजात भाषेचा दर्जा कसा राहील ह्याचा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं.
1: बरोबर, खूप छान तुम्ही माहिती सांगितलीत. आता मला याच्या संदर्भातली काही उदाहरणं, म्हणजे जे हमखास चुकीचा वापर केला जातो आपण बोलीभाषेमध्ये, तर त्याची काही उदाहरणं या निमित्तानं सांगता येतील का?
0: हां, उदाहरणं आपल्याला बरीच सांगता येतील. कारण याच्यामध्ये काय होतं की सध्याच्या काळामध्ये समाज माध्यम, आता जसं म्हटलं तसं की प्रत्येक जणच माहिती प्रत्येकाला पटकन प्रसारित करायची असते. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की पत्रकारिता म्हणजे लिटरेचर इन हरी, म्हणजे पण ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ते लिटरेचर असतं, म्हणजे साहित्याला संदर्भमूल्य असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जर प्रत्येकजण जर आजच्या काळात समाज माध्यमामुळे पत्रकार झालेला असेल तर त्या साहित्यालाही संदर्भमूल्य आहे हे त्याने कुठेतरी लक्षात ठेवायला हवं. आणि त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल की कार्यक्रम संपन्न झाला असं सररास सगळीकडे म्हटलं जातं आजच्या काळामध्ये. पण कार्यक्रम संपन्न झाला म्हणजे एखादा कार्यक्रम संपला असं त्याचा अर्थ नव्हे,

0: हिंदीमध्ये संपन्न हुआ या शब्दाचं ते संपन्न झाला असं मराठीत केलेलं आहे आणि ते आपण इतकं प्रचलित झालंय की ते आता संपन्न झालं असं जर वापरलं नाही तर आपण काहीतरी चूक केली असं वाटतं. पण तो कार्यक्रम संपन्न झाल्यापेक्षा कार्यक्रम साजरा झाला, सोहळा साजरा झाला अशा पद्धतीने आपण वापरणं,
1: शब्दरचना करणं
0: योग्य आहे. संपन्न झाला, संपन्न या शब्दाचा अर्थ आहे समृद्ध होणं किंवा श्रीमंत होणं. मराठी भाषा संपन्न आहे, अमुक व्यक्ती संपन्न आहे
1: असं आपण म्हणतो. अमुक संपन्न त्या अर्थाने,
0: त्या अर्थाने शब्द तो आहे, तो आपण मूळ अर्थ त्याचा विसरलो जवळपास.
1: बरोबर.
0: आणि आणखीन महत्वाचा एक शब्द सांगता येईल म्हणजे सूत्रसंचलन असं म्हटलं जातं, पण ते सूत्रसंचालन असतं. आणि एखादी संस्था असते ती संचलित नसते. मगाशी आपण सावरकरांनी जे शब्द दिले ते असं म्हटलं तर त्याच्यामध्ये इंटरवलसाठी मध्यांतर, तर ते मध्यंतर असं म्हटलं जातं, पण तो प्रत्यक्ष शब्द मध्यांतर
1: असायला हवा.
0: प्रत्येकाने आपण कोश काढून त्याच मागचा नियम जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतर कारवाई आणि कार्यवाही ह्याच्यामध्ये हमखास गोंधळ केला जातो. कारवाई म्हणजे एखादी उपाययोजना असते किंवा एखाद्या विरुद्ध म्हणजे एखाद्याने काहीतरी दंडात्मक केलेलं असेल, म्हणजे शिक्षा करण्यासारखं काहीतरी केलेलं असेल, तर त्याच्यावर जे काही करतात ती कारवाई. आणि कार्यवाही म्हणजे ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी म्हणजे कार्यवाही. आता आणखीन खुलासा हा शब्द हल्ली कुठेही कोणीही वापरतं, पण खुलासा म्हणजे स्पष्टीकरण हा त्याचा शब्द आहे. किंवा समारंभासाठी समारोह हा शब्द वापरला जातो मराठीत, पण समारंभ हा शब्द आहे आपल्याकडे. आत्ता वारीचे दिवस आहेत, तर त्याच्यातलं एक महत्त्वाचं त्यानिमित्ताने सांगण्यासारखं आहे की आपण संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं पसायदान नेहमी म्हणतो, त्याच्यात हमखास एक चूक केली जाते, ते म्हणजे दुरितांचे तिमिर जावो असं म्हटलं जातं. ते दुरिताचे तिमिर जावो असं आहे, कारण दुरित याचा अर्थ पाप असा आहे. जगातलं पापाचा अंधकार दूर व्हावा असं त्यांनी मागणं मागितलेलं आहे. दुरित म्हणजे कोणी वाईट व्यक्ती असा तिथे अर्थ नाही आहे किंवा त्याचं अनेकवचन होत नाही. दुरित म्हणजे पाप, दुरिताचे तिमिर जावो असा तो, अशी ती शब्दरचना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे दिवस आलेले आहेत, प्रत्येक जण त्याचा वापर करतो आहे, चांगलीच गोष्ट आहे. ती कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची जी यंत्रणा जी काही असेल, ती आपण शब्दांचा वापर कसा करतो ह्याच्यावरून ती स्वतः शिकते. म्हणजे आपणच जर शब्द चुकीचे वापरले तर ती यंत्रणा चुकीची शिकत जाणार आहे आणि पुढे तेच बरोबर असं म्हणून आपल्याला ते दाखवणार आहे. त्याच्यामुळे संदर्भ शोधताना सुद्धा आपण शब्दकोशांमधले संदर्भ शोधले पाहिजेत.
1: भारतीय प्रसारण दिन आणि त्यानिमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयीची आत्ता आपण चर्चा केली. चर्चेचा समारोप करताना मला असं सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेलं असं आपण काय श्रोत्यांना सांगू शकू.
0: आपण मगाशी चर्चेमध्ये भाषाशुद्धी चळवळ किंवा या संदर्भातल्या काही गोष्टींबद्दल बोललो, तर माधव जुलियन या कवींनी सुद्धा भाषाशुद्धीसाठी प्रयत्न केलेले होते, तर त्यांच्या चार ओळी मी समारोपाच्या वेळेला वाचून दाखवतो. मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू, पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, बसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी, जगन मान्यता हिस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी.
1: खूप छान. म्हणजे हा संदर्भ इतका चपकलपणे आजच्या कार्यक्रमासाठी लागू आहे की त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आजही ते तंतोतंत पट्ट, आणि हेच प्रत्येक भाषेचं वैशिष्ट्य असायला हवं. आणि आज या निमित्तानंही आपण जी चर्चा केली ती त्यासाठीच आवश्यक होती की जेणेकरून ज्या श्रोत्यांपर्यंत हा कार्यक्रम पोचतोय त्यांनीसुद्धा आता या निमित्तानं विचारपूर्वक काही जे शब्द आहेत ते टाळून योग्य शब्द जर वापरले तर ते पुढे प्रचलित होतील आणि त्यातून भाषेची समृद्धी पण लक्षात येईल. आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती या निमित्तानं दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं प्रसारणात मराठी भाषेचा योग्य वापर याविषयी प्रसारमाध्यमात कार्यरत असलेले अनिकेत कोणकर यांच्याशी रेडिओ

मित्र मोरेश्वर जोशी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफिल उत्सव नवचैतन्याचा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6:55 करण्यात येणार आहे. आपण या विशेष कार्यक्रमाचा आनंद अवश्य घ्यावा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमाचा तपशील असा आहे, बालगाणी संगीतकार डॉक्टर वर्षा भावे, सहभाग कलांगणचे छोटे दोस्त, कवितेतला पाऊस आणि प्रेम, सहभाग बंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानेस, तसंच मल्हार सुरांची बरसात, सहभाग गायन अंकिता जोशी, बासरी निनाद मुळावकर आणि संतूर मंगेश जगताप. तेव्हा श्रोतेहो, या कार्यक्रमाचा आनंद नक्की घ्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत। आता शर्विल होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी। श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत। जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
3: नमस्कार
2: डॉक्टर, पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आम्लपित्त म्हणजे नक्की काय आणि त्याची काय लक्षणं सांगता येतील आपल्याला?
3: खरं तर सर्वसामान्य लोकांना आम्लपित्त खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे। ॲसिडिटी होणं हे खूप कॉमन टर्म किंवा खूप कॉमन संज्ञा आजकालच्या रोजरोजच्या व्यवहारामध्ये वापरली जाते। पण जळजळ होणं किंवा पोटात जळजळ होणं, छातीत जळजळ होणं, उलटी होणं किंवा अणबट करबट ढेकर येणं, अपचन होणं, डोकेदुखी होणं हे म्हणजेच आम्लपित्त आहे असं नाही। खरं तर आम्लपित्त किंवा पित्तविकार याची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की पित्त प्रकृती असणं किंवा पित्त बिघडणं हे आपल्या आरोग्याला किती हानिकारक आहे। ज्याप्रमाणे ब्रह्मांडित पिंडी हा अशी एक संज्ञा आहे, म्हणजेच काय, सूर्य चंद्र आणि वारा हे जसं निसर्गामध्ये उपलब्ध आहेत तीच तत्व वात पित्त कफ या रूपाने आपल्या शरीरामध्ये काम करत असतात। पण वात पित्त आणि कफ ह्या त्रिदोष सिद्धांताप्रमाणे जर यापैकी कुठलंही एक तत्व आपल्या शरीरातलं बिघडलं तर आपल्याला लक्षणांची सुरुवात होते। मुळात पित्त म्हणजे काय, तर पित्ताचं जे कार्य असतं ते म्हणजे पाचन करणं किंवा आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचवणं। पण ह्या पित्ताच्याही खूप वेगवेगळे प्रकार आहेत। उदाहरणार्थ झालं तर जठराग्नीमध्ये असतो तो म्हणजे पाचक पित्त, आलोचक पित्त, रंजक पित्त, साधक पित्त आणि प्राजक पित्त। ह्या वेगवेगळ्या संज्ञा जरी असल्या तरी या

0: रक्ताचं स्वरूप, काम करण्याचं जे स्वरूप आहे हे यकृताशी म्हणजेच लिव्हरशी संदर्भात आहे, आतड्यांशी संदर्भात आहे, त्वचेशी संदर्भात आहे, दृष्टी या संदर्भात आहे. जर आपण लक्षात घेतलं की पाचक पित्त म्हणजे काय, की जे आपण अन्न खातो त्याची व्यवस्थित घुसळण होणं, ते अन्नपदार्थ व्यवस्थित पचवणं, त्याच्यातून आपल्याला योग्य प्रकारचा सार म्हणजेच काय पोषक तत्व आपल्या शरीराला मिळणं आणि झालेली विष्ठा शरीरातून एकाच वेळी व्यवस्थित बाहेर काढणं, हा संपूर्ण प्रवास जो आहे हा पचनक्रियेचा प्रवास आहे. पण पित्त बिघडतं म्हणजे काय होतं, आम्लता येते म्हणजे काय होतं, याचं अगदी साधं आणि सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर जसं दूध नासतं, बऱ्याच वेळा असं होतं की दुधाचं भांडं जर आपण व्यवस्थित साफ केलं नाही आणि त्याच्यामध्ये स्वच्छ दूध जर आपण घातलं तर ते विरजण्यासारखं ते भांडं त्यासाठी काम करतं. अशीच अवस्था आपल्या वेगवेगळ्या अवयवांची, उदाहरणार्थ आतड्यांची होते किंवा जठराची होते, की ज्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की आपण कितीही बॅलन्स डायट घेतला, कितीही सकस आहार घेतला, कितीही पथ्य पाळली, तरी मात्र आपल्याला पित्ताचा त्रास खूप होतो आहे. म्हणजेच काय की आम्ल पित्त, पित्त बिघडणं ही फक्त एक नाममात्र सुरुवात असते. मग या सुरुवातीमध्ये काय होतं, काही कार्यात्मक बदल घडतात आणि काही रचनात्मक बदल घडतात. मग बऱ्याचशा वेळा रुग्णांना असं वाटतं की मी सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत, मी माझ्या ब्लडची तपासणी केली, एंडोस्कोपी केली, कोलोनोस्कोपी केली आहे, MRI केला आहे, CT स्कॅन केला आहे, नाही नाही त्या सर्व प्रकारच्या तपासण्या माझ्या करून झालेल्या आहेत, परंतु तरी देखील मला आम्ल पित्ताचा त्रास होत आहे. अशा वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सुरुवात आहे कार्यात्मक बदलाची, की ज्याच्यामध्ये रक्तदोष तयार झाल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे आजार, वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला समोर येताना दिसतात. नक्कीच आम्ल पित्त हे जरी एक क्षुल्लक असं आजार वाटत असला तरी तो पुढे जाऊन खूप गहन होऊ शकतो किंवा खूप त्रासदायक आणि खूप कष्टदायक होऊ शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355.
2: डॉक्टर, आम्लपित्त म्हणजे काय आणि त्याची काय कारणं याची माहिती आपण आत्ता दिली, तर आम्लपित्ताची विविध लक्षणं कुठली कुठली दिसतात त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर विविध लक्षणांमध्ये आपल्याला खूप सर्वांगीण व्यापक विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं की पाचक पित्त आहे, आलोचक पित्त आहे, रंजक पित्त आहे, साधक पित्त आहे, प्राजक पित्त आहे, ह्या सगळ्या पित्तांमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला खूप विविध प्रकारची लक्षणं दिसून येतात. अगदी क्षुल्लक उदाहरण जर घ्यायचं झालं तर त्वचा विकार होणं, त्वचेला कोरडी खाज होणं, शीतपित्त होणं, किंवा अंगावर खूप मोठ्या मोठ्या गांधड्या उठणं. बऱ्याच वेळा लोक असं समजतात की हा ॲलर्जीचा प्रकार आहे. बऱ्याचशा तरुण मुलांची केस अवेळी पांढरे होणं, केस गळणं, केस पातळ होणं, केस कोरडे पडणं, केसांना फाटे फुटणं, हा देखील आम्लपित्ताचा एक लक्षणाचा प्रकार आहे. बऱ्याचशा महिलांना वातविकार होतात किंवा आमवात जडतो किंवा हाडांची दुखणी सुरू होतात, हा देखील आम्लपित्ताचंच एक लक्षण आहे, की ज्याच्यामुळे हाडांची घनता कमी होण्याचं काम होतं. हाडांची ज्या प्रकारे घनता कमी होते त्याचप्रमाणे ते ठिसुळंही व्हायला लागतात. मग हाडांमध्ये कडकड आवाज येणं, सांध्यांना सूज येणं, सांध्यांना जडत्व येणं, रोजच्या हालचाली किंवा उठण्या बसण्याच्या ज्या सवयी असतात ह्या करणं देखील त्यांना खूप अवघड जातं. शौचाला बसण्याचा खूप त्रास होतो. गुडघेदुखी, पाडदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार किंवा कमरेचे आजार हे देखील त्यातून उद्भवतात. आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून त्वचा विकार तर होतातच, परंतु सुरुवातीला डोळ्याभोवती काळी वर्तुळ येणं किंवा त्वचा खूप रुक्ष होणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेला कोरडी खाज येणं, डोक्यामध्ये बसण्याच्या ठिकाणी फुटकुळ्या येणं, पुळ्या येणं हे देखील प्रकार आम्लपित्ताचे दुष्परिणाम म्हणून आपल्याला दिसून येतात. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही कार्यात्मक बदल घडतातच, परंतु ज्यावेळेस रचनात्मक बदल घडतात त्यावेळेस काही लोकांना पुढे जाऊन गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, पेप्टिक अल्सर, डिओडिनायटिस म्हणजेच काय लहान मोठ्या आतड्यांचे विविध प्रकारचे आजार घडून येतात. बऱ्याचशा रुग्णांना पित्ताशयाच्या खड्यांचा देखील त्रास होतो. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त शौचाच्या सवयी बदलतात. शौचाला कधी कडक होते, कधी गरम होते, कधी पातळ सांडास होते, कधी पातळ सांडासोबत आव पडते, कधी हीच आव रक्तमिश्रित देखील असू शकते. संडासला अनावश्यक जास्त वेळ लागणे हा देखील यामध्ये त्रास होऊ शकतो. आणि असेच कडक आणि गरम संडासला होत राहिली तर पुढे जाऊन अशा रुग्णांना मूळव्याधाचा त्रास किंवा फिशरचा त्रास देखील उद्भवतो. बऱ्याचशा रुग्णांना पोटाला फुगारा येतो. काही थोडं जरी अन्न खाल्लं तरी पोट अगदी फुगतं, की जेणेकरून छाती

0: आणि पोटाच्या मधला जो पडदा असतो त्याच्यावर एक प्रकारे दाब पडतो. मग बेचैनी होणं, घाबरणं, दडपण येणं, बीपी वाढणं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात तिथूनच होत असते. निश्चितच बीपी वाढला की कालांतराने अशा रुग्णांना किडनीचा किंवा किडनी फेल्युअर होण्याचा त्रास हा देखील उद्भवतो. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की या खरोखर आम्लपित्त हे जरी क्षुल्लक वाटत असेल तरी दैनंदिन जीवनामध्ये जर आपण त्याच्यावर तात्पुरते उपचार केले किंवा या आम्लपित्ताला आपण जर समूळ नाहीसं करू शकलो नाही तर ते पुढे जाऊन किती त्रासदायक ठरू शकतं. आम्लपित्ताचे अजूनही काही लक्षणं आपल्याला सांगता येतील. ज्या पद्धतीने दृष्टीदोष तयार होतात, काही लोकांना जर चष्म्याचा नंबर असेल तर तो झपाट्याने वाढतो, तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी सुटते, दात किडणं किंवा दात सडणं हे देखील प्रकार घडू शकतात, जिभेवर एक प्रकारचा पांढरट पिवळसर थर तयार होतो, कितीही तो साफ केला तरी ती दुर्गंधी जात नाही किंवा तो थर हा साफ होताना आपल्याला दिसत नाही. बऱ्याचशा मुलींना अचानक चक्कर येणे हा देखील त्रास आपल्याला आम्लपित्तामुळेच उद्भवला आहे असे आपल्याला दिसून येते. काही रुग्णांना ॲलर्जीचा म्हणजे वारंवार सर्दी पडशाचा त्रास जाणवतो. हे कफप्रदोष आम्लपित्ताची काही लक्षणं आहेत की ज्याच्यामुळे सर्दी, सायनसायटिस असे त्रास होतातच, घशाचेही त्रास होतात, पण कालांतराने हा त्रास पुढे जाऊन ब्रॉन्कायटिस किंवा दम्यामध्ये परिवर्तित होऊ शकतो. आता आपल्याला लक्षात येईल की आम्लपित्त हे जरी क्षुल्लक आजार असेल तरी याची व्याप्ती ही सर्वांगीण आहे. आपल्या शरीरातला कुठलाही अवयव किंवा कुठलीही संस्था यापासून वेगळी राहू शकत नाही. याचं मुळातच कारण काय की पित्त हा आपला मूलधर्म आहे. ज्यावेळेस मी बऱ्याच वेळा सांगत असतो की पित्त प्रकृतीची लक्षणं किंवा पित्त प्रकृतीचा माणूस हा खूप बुद्धीने तल्लख असतो, त्याची आकलन करण्याची शक्ती खूप चांगली असते, तो मुळातच खूप हुशार असतो, चुणचुणीत असतो, पण ज्यावेळेस आम्लपित्ताचा त्रास होतो त्यावेळेस आपल्याला काही मानसिक लक्षणं देखील दिसून येतात. याची सुरुवात होते स्मृतीभ्रंशापासून. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं, दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी विसरणं किंवा आकलन करण्याची ग्रास्पिंग पॉवर कमी होणं मुळात हे मुलांमध्ये खूप दिसून येतं की कितीही शिकवलं किंवा कितीही समजावून सांगितलं तरी याच्या लक्षातच राहत नाही. ही अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला आम्लपित्त किंवा पित्तविकारामध्ये दिसून येतात.
1: डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार त्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: शर्विल होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:10 झालेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या युगुलस्वरातलं हे होतं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार होते अनिल अरुण आणि चित्रपट होता धूम धडाका.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. धमाल बाबल्या गणप्याची या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि उत्तरा केळकर यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांच्या युगुलस्वरातलं सुधीर नांदोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. चित्रपट हिचं काय चुकलं.

0: राग तुझा जाणार नाही।
1: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं, चित्रपट माझं घर माझा संसार. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
1: श्रोतेहो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया यांचा आज जन्मदिवस. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांचीच काही गाणी. श्रोते हो, हिमेश रेशमिया यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तो प्यार किया तो डरना क्या या चित्रपटामधून. चला तर कार्यक्रमात सुरुवातीलाच या चित्रपटातल्या हटके गाण्यानंच आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया.

कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगुलस्वरातलं सुधीर शर्मा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. चित्रपट प्यार किया तो डरना क्या. श्रोते हो, आशिक बनाया आपने या चित्रपटाच्या माध्यमातून पार्श्वगायक म्हणून हिमेश रेशमिया यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यांना सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायक या पुरस्कारानं गौरवलंसुद्धा गेलं. ऐकूया त्या चित्रपटातलं हे गाणं.

आशिक बनाया आपने या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकलं. हिमेश रेशमिया यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. श्रोते हो, आता ऐकूया हॅलो ब्रदर या चित्रपटातलं हे छानसं गाणं.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं हे होतं सुधाकर शर्मा यांचं गीत. संगीतकार हिमेश रेशमिया. चित्रपट हॅलो ब्रदर. श्रोतेहो, हमराज या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे खऱ्या अर्थानं हिमेश रेशमिया प्रसिद्धीला आले. या चित्रपटाच्या संगीतासाठी सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून त्यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं, चित्रपट तेरे नाम. श्रोते हो, तेरे नाम या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांना सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकतोय हिमेश रेशमिया यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली काही गाणी. श्रोते हो, अक्सर चित्रपटातलं झलक दिखला जा हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरलं. वेगळ्या संगीतामुळे आणि ठेक्यामुळे हे गाणं विशेष गाजलं. तेव्हा आता आपण आनंद घेऊया याच गाण्याचा.

हिमेश रेशमिया यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गाणं आपण ऐकलं. चित्रपट होता अक्सर. श्रोतेहो, कार्यक्रमातलं या पुढचं गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी. भारतीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं आणि आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफिल उत्सव नवचैतन्याचा. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6:55 करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाचा आनंद आपण नक्की घ्यावा आमच्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमाचा तपशील असा आहे. बाल गाणी संगीतकार डॉक्टर वर्षा भावे, सहभाग कलांगणचे छोटे दोस्त, कवितेतला पाऊस आणि प्रेम सहभाग मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस, आणि मल्हार सुरांची बरसात सहभाग गायन अंकिता जोशी, बासरी निनाद मुळावकर आणि संतूर मंगेश जगताप. तेव्हा श्रोतेहो, हा कार्यक्रम नक्की ऐका संध्याकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत.

पलक मुच्छाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं, चित्रपट प्रेम रतन धन पायो. श्रोते हो, हिमेश रेशमिया यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या संगीत रचनेमध्ये पश्चिमी आणि भारतीय रॉक संगीताच्या मिश्रणाची आपल्याला छाप आढळते.

ऐकलत. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं, चित्रपट ऐतराज. बरं तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमामधून निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. हिमेश रेशमिया यांच्यावरची गाणी आपण ऐकलीत. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. या कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा 94035 73485 या नंबरवर.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: dahal akhanchi lottery mala wow
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं मैत्रिणींनो तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला लोकांना माहिती देणं शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात डिजिटल युगात आणि सोशल मीडिया अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती शेतकरी सीमेवर तैनात सैनिक व्यावसायिक असो गृहिणी असो समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम मालिका देश विदेशातल्या बातम्या त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे तेव्हा मैत्रिणींनो भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका खूप महत्वाची आहे तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, हवामान, विचारधारा सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते. हं, चला तर आज आपणही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाणं आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध
1: आणि सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही, आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहेत.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत तर फार कमी आहे, ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तो पूर्ण भारत
1: तो पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यात एक 4-5 दिवस असतेच बाहेर.
0: खूप छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही. कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला, तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं. कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं

0: फिरायलाही मिळालं.
1: बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचं म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
0: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या
1: अच्छा हे जास्त यांच्या
0: मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखादा ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
1: हे जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त आवडतो.
0: हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
1: डोंगर, दऱ्या.
0: डोंगर, दऱ्या.
1: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
0: मी आत्ताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तर मी आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल, म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोर्ड आहे.
1: अच्छा.
0: कारण लोकांना नैनिताल जास्त माहितीये आणि मुळात मी जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
1: ही गोष्ट जास्त छान.
0: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एका टप्प्यावर बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
1: बरोबर.
0: तुम्ही फिरायला आले आहेत, मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तो निसर्ग डोळ्याचा आठवा, आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा.
1: रिलॅक्स करा.
0: पण एक गोष्ट आहे आणखीन, की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते, किंवा मग आम्ही मैत्रिणीसोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय, त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार जास्त आहे.
1: अच्छा.
0: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेज मध्येही जायला आवडतं, मग तेव्हा ती गर्दी आवडते.
1: अच्छा. तर तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलाय, तर असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला, किंवा तो अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील?
0: खरं सांगायचं तर प्रवासामुळे तुमच्याच स्वतःमध्ये बदल होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे मुळात तर मी तर म्हणेल की ज्यांना डिप्रेशनचं आहे किंवा एन्झायटी आहे किंवा आणखीन काही घरगुती याच्यामधनं आहे, तर तुम्ही बाहेर निघून जा. म्हणजे घरात घर सोडायचं, 5 दिवस फिरून यायचं. होतं काय की ती तयारी करायला तुम्हाला 2 महिने लागतात कुठे बाहेर फिरायला जायचं. म्हणजे मग तुमचं जे डोकं असतं ते त्याच्यात फिरतंय, गुंतून जातं की मला हा ड्रेस घालायचा आहे का. कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15 दिवस 20 दिवस.
1: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
0: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये. नवीन लोक म्हणा, आपली लोक म्हणा, कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात हा त्या कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
1: अच्छा. तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
0: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर. मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव, कारण आमचा ग्रुप येतोय, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. परत तो असा डोंगरावर बसा राहायचा, त्याच्या बाजूला मला जरा वृक्ष वातावरण, म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय, मग आपल्याला कंटाळा येईल का. पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय, तर आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका अप्रतिम होता. म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले स्विस टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात, मध्ये धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल, प्लम याची, जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहेत. आणि त्याचं होमस्टे होतं. मग तिथे गेल्यावर आपुलकीने चहा त्याची बायको आम्हाला आणते आहे. ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले, कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे, इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं की म्हटलं हा एवढ्या कमी याच्यात तर आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ती लोकांनी ना आपुलकीनी, आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं. म्हणजे आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना, आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वा, किती मोठं मन असलं पाहिजे.
0: आणि म्हणजे
1: असं
0: केलं त्यांनी, अजूनही बोलत राहतात ते लोक. किंवा काही मला तिथे जायचं असेल, त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली आहे.
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल,
0: आवडत असतील.
1: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला

0: जास्त आवडली.
1: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करत, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत, कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये. आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मला असं वाटतं की हा तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
0: बरोबर.
1: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर. अरे बापरे, भांगमीन सडेल आपल्या लोकांना. नाही नाही असं नसतं म्हणे, ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा शिरा केला होता तो बघितल्यावर, पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे खायचा का. पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही, प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी,
0: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
1: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी. तर मी गावांमध्ये जाते
0: बरोबर,
1: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात, त्याच्यामुळे जे अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं, त्यामुळे छान भूक लागली जाते. तीन चार वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला चार वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
0: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
1: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला, होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
0: अच्छा.
1: मी जाते सगळ्यांना, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं, कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहिला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही, ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मला लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं, त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
0: बरोबर आहे.
1: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे, म्हणजे तुम्ही आधीच माझं रूप बघितलं नाही कदाचित, इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
0: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा त्यांच्याशी जुळवून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं.
1: प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळा असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं, पण करतात.
0: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो.
1: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
0: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत?
1: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
0: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
1: बघा सगळीच ठिकाणं छान आहे. असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती आणि मला स्वतःला जायची इच्छा होती. कासार देवी म्हणून आहे.
0: अच्छा.
1: अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदाने तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर असे

0: करायला लागलेला आहे. पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावी.
1: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा, स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादा निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
0: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
1: अच्छा.
0: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. म्हणजे वायुतत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावीत.
1: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
0: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात, तर तुम्हाला अंतर सांगितलेलं

0: कोणत्याही 10 किलोमीटर 20 किलोमीटर मॅप दाखवतं गुगल मॅप, तुम्हाला 10 किलोमीटर मध्ये तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा,
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोहोचते, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोहोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला करावं लागतं.
0: नियोजन करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचदा काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहतील, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं, गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाम मध्ये 5-5, 6-7 तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथं ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. मग तेव्हा तुम्हाला फ्लाईट्सनीच प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही, कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर,
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझन मध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचंही माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
1: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
0: हे बघा, मला असं ना, लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली, मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही आहे. लोक सगळीच चांगली मिळालेली आहेत, पण त्यातल्या त्यातनं गुगल आजकाल खूप चांगला आहे करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं 5 रेटिंग दिसतं, पण ते गुगल रिव्ह्यूज त्यांनी टाकलेले आहेत का, पासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहे.
1: अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
0: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा कराल.
1: बरोबर, तुम्ही भरपूर ठिकाणी गेले, तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या.
0: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे ओनम मधलं आपण नौकाविहार नाही, त्यांचं मध्ये असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तो भाग बघायला आवडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही म्हणा एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
1: ओनमला या,
0: ओनमला या, मग ती त्यांच्या रांगोळ्या त्यांचं ते असं त्या याच्यात बघावं
1: असं वाटतं. असं वाटतं.
0: इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
1: अच्छा,
0: आणि लग्न तिथली.
1: अच्छा,
0: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं, तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात आपण म्हणतो की हुंडावळी आहे, हे आहे, ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो. आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हंटल होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो, अरे तुझं लग्न कसं झालं, हमारी यहां शादी नाही होती. म्हटलं फिर क्या होता है, बोले नहीं हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हटलं लेके आती है नी, वो लड़की को नहीं पूछते क्या. नहीं नहीं, वो तो पहचान में ही, मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है, हम लेके आते. उसके बाद ससुराल में सब म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
1: अच्छा,
0: तो म्हंटल फिर कपडे लागते मी यहां आने के बाद वो खरीदी, म्हणजे ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
1: वेगळीच परंपरा आहे
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली. म्हटलं अरे वा, हे तर छान आहे. तर हे म्हणून म्हटलं ना मी हिमाचलच्या प्रेमात काय आहे, तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे.
0: हा, आणि लोक प्रेमळ आहेत. तर मग ते मी म्हणतो ना खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे. तुमच्यामध्ये
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची.
0: नवीन ठिकाणी म्हणाल तर मला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली, हंपी बघितलं, पण तो गाईड थोडं सांगत होता, जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, तेव्हा असं वाटतं नाही तिथे 3-4 दिवस परत एकदा, किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण 1-2च झालेली आहेत.
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहेत तो तुम्हाला बघायची इच्छा आहे.
0: हो,
1: अजून कुठलं राज्य

0: आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच,
1: अशी तर भरपूर राज्य
0: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला
1: म्हणजे माझा अजून अरुणाचल आसाम हा भाग राहिलेला आहे,
0: तो पण तुम्हाला
1: करायचा आहे.
0: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज एका दिवसाच्या दोन दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना, मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला. किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगली मिळतात, तर एक दोन ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं, इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
0: बरोबर आहे. आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
1: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाइट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझनमध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा एक दोन तीन महिन्याआधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, समजा आम्ही कोचीनवरनं मला जायचं आहे, कोचीनच्या जवळ नियरेस्ट स्पॉट कुठला आहे, मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स, त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत बघत बघत यायचं. 6 नाईट 7 डेजचा प्रवास तुम्ही करावा.
0: अच्छा,
1: जितका तुम्ही जास्त करता नंतर नंतर कंटाळा
0: आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती भांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: आणि असंच सगळेजण छान फिरत राहा आणि आनंदी राहा.
0: नक्कीच मैत्रिणीनं, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी, म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा, भारत भ्रमंती करा, तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो, तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, बरंच काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचा दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: कभी तो हंसाए, कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं, किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे. असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो. हे कोड सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो. काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो. आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो. सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं. योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आजचं युग हे मीडियाचं युग आहे. माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे. म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं, पुलंना वाचावं ऐकावं, त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल. ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय. परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सी खेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सी खेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. JRD टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं, आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचाच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथंबते. मन नैराश्याच्या गर्दीत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये. मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं

तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहत. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच, आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

मी देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्यासोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजाराणीचा संसार, मग काय, माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील, साधंसंच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगडमध्ये गेले. तेथील वातावरणात, संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत. संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळवलं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजिरा छकुलीचं आगमन झालं, मग काय.

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होतं, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टरमध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजारपाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेरगावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा. प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता, जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं. कोणालाही तिळभरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर. अंगावर कापरं भरलं. संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला, माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन तावून सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं, नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी. अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिसला मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो. बाळाला बेडरूममध्ये झोपवून मी स्वयंपाकघरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता.

आत शिरले. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलं आणि काही सूचेनास होऊन तशीच उभी राहिले भांबावून. बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला. स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभी होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूमकडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगवत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसंबसं आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी न्हाऊन घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केला नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई, मानवजातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केली असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं, लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. त्या सर्व कर्त्या कर्विताला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीचं सामर्थ्य देखील तूच दे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05:30 झाली आहेत. आता गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमात सुरुवातीला कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। कार्यक्रमात यानंतर सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं।

कार्यक्रमात यानंतर सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

0: आत्ताच आपण ऐकलत या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 दुपारी 12 तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्यास घेण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवली.

0: आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपर फुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए. फिर क्यों भाग रहे हैं चर्चा से.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात

0: आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 7,500 कोटींच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा. रत्नागिरीच्या विमानतळासाठी सामंजस्य करार. पावसानं जोर घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. आणि फळपीक विम्यासाठी आंबा पिकाच्या हप्त्यात 5,000 रुपयांची घट. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
3: रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी याबद्दलची घोषणा केली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जाणार असून संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्पही जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाटत किंवा त्या परिसरात शिपयार्ड सुरू करण्यात येणार आहे. तसंच अत्यंत महत्वपूर्ण असा सीएनजी प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरीच्या विमानतळाचं काम 75% पूर्ण झालं असून येत्या 3 महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली. सध्याची धावपट्टी भारतीय तटरक्षक दलाकडे असून टर्मिनल बिल्डिंग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीत आहे. या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जिल्ह्यात यंदा मान्सूनने आगमनानंतर मोठी दडी मारली. नंतर जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे खेड आणि राजापूरसह अनेक ठिकाणी पूर आला. खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये झालेल्या भूस्खलनात पिता पुत्राचा मृत्यू झाला. तर वेगवेगळ्या घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवस कोरडे गेले आणि गेल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे भात शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आलाय आणि धरण प्रकल्पांमधल्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 46.49% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 50.90% पाऊस झाला होता. 20 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाताची फक्त 28% क्षेत्रावर तर नाचणीची अवघे 18% क्षेत्रावर लागवड झाली आहे. खेड तालुक्यातल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पात 67% तर संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी प्रकल्पात 80% पाणी साठा झालाय. राजापूर तालुक्यातला अर्जुना मध्यम प्रकल्प 82% तर लांजा तालुक्यातला मुचकुंद प्रकल्प 100% भरला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी हेक्टरी 8,500 रुपये इतका करण्यात आलाय. तसंच विमा संरक्षण कालावधी 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आलाय असं पालकमंत्री सामंत यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आलाय. भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै असून त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही सामंत यांनी केलं. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 9,190 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यात 6,260 कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू असून चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरो बुद्रुक हा कार्यक्रम 100% पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि विहित कालावधीच्या आधीच हे काम पूर्ण केलंय. दरम्यान मुसळ

0: मुसळधार पावसामुळे आता पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये 900 झाडांची लागवड करून ती जपण्यात आली आहेत. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात असून यंदा 1 झाड 1 पुस्तक या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नारळाची 200 रोपं देण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकंही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 1 झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत झाडांना घरातल्या दिवंगत व्यक्तींची नावं देण्यात येतात. झाडांचं केवळ वाटप न करता त्यांचं संगोपन व्यवस्थित होत असल्याची माहिती घेऊन संबंधितांना वृक्षमित्र सन्मानही दिला जातो. ग्रंथालयाच्या या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोंडकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण मराठी साहित्यातील वेगवेगळ्या पुस्तकांचा आढावा घेणारी पुस्तक यात्रा ही मालिका घेऊन येत आहोत. आजच्या भागात ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराप यांनी घेतलेला काव्यवेध.
1: समकालीन कवितेमध्ये अंजली कुलकर्णी यांच्या कवितांना हमखास स्थान दिलं जातं. याचं मुख्य कारण कवितेतून समकाळाचं भान जपताना त्यांनी कवितेसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी संवेदनशीलता आपल्या कवितेतून कुठेही हरवू दिलेली नाही. हे त्यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहातून प्रत्यास येतं. शीर्षकात लवाळे हा शब्द वाचताना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची निश्चितपणे आठवण होते. महापुरात मोठे वृक्ष कोसळले तरी लवाळे मात्र तग धरतात, हीच वैश्विक भावना या संग्रहातील कविता देत आहेत. लवाळे या कवितेतील ओळी कदाचित त्या पुराणच मला आपलं म्हटलं, महावृक्ष वाहून जाताना हे इवलेसे लवाळे शाबूत ठेवले. या कविताच आहेत माझ्या पाठीचा कणा, माझ्या अस्तित्वाचा मुलाधार, मला इथं तगवून ठेवलेल्या. या संग्रहातील एक नको कोंडू देव ही रचना अभंग स्वरूपातील आहे. नका बांधू मला कोणत्या जातीत कोणत्या धर्मात करकचू. अतिशय थेटपणे हे वास्तव मांडताना जाती धर्माच्या भवऱ्यातून अजूनही बाहेर न पडलेला समाज अमानवी कृत्य संशयी आणि संभ्रमी वृत्ती भयग्रस्तता अशा वेढ्यात गुंततो आहे. अशा वेळेस संतांनी जे त्या त्या काळात समाज जागृतीचं समाज परिवर्तनाचं काम आपल्या अभंगातून केलं ते कदाचित तेवढ्याच तीव्रतेनं कविता करू शकतील असा आशावाद अंजली कुलकर्णी यांच्या कवितेमधून जाणवतो. आणि म्हणूनच आणखी एका बुरख्यात बाया या कवितेचं उदाहरण देते. जात धर्म लिंग विषमांचे मूळ बुडवू समूळ समुद्रात. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्था धर्म अधर्म संकल्पना लिंगभेद समाज माध्यम आणि ढोंगीपणा असहिष्णुता सामाजिक राजकीय आर्थिक परिवर्तन आणि दांभिकता पर्यावरणाचा व्रास यावर अंजली कुलकर्णी यांनी आपल्या कवितांमधून भाष्य केलं आहे. एकीकडे तणावग्रस्त परिस्थितीमुळे तरुण मृत्यूच्या खाईत ढकलला जातोय तर दुसरीकडं अनेक नवीन आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांद्वारे माणसाचं वयोमान वाढवलं जात आहे याविषयीचं दाहक वास्तव प्रयोजन या कवितेत सहजपणे येतं. कळत नाहीये ते एवढंच रिप्लेस केलेले गुडघे हार्ट लिव्हर आणि किडन्या सांभाळत या झगमग एकाकी उजेडात 150 वर्ष जगण्याचं प्रयोजन तरी काय आहे. अंजली कुलकर्णी यांच्या कवितेत स्त्रीविषयक जाणीवा अत्यंत तीव्रतेनं व्यक्त होतात तेव्हा त्या केवळ स्त्रियांच्या कविता न राहता माणसांच्या कविता म्हणून त्याचं आपोआप चिंतन होतच. जिप्सीसाठी स्त्री शब्द शोधते आहे पान उलटून, खरं तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल धडून. अत्यंत संयतपणे कधी उपरोधिक शब्दांद्वारे तर कधी समजुतीच्या स्वरात अंजली कुलकर्णी यांनी कवितेतून मांडलेलं मनोगत वैचारिक विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण आहे ज्याची काव्यरसिक आणि काळ निश्चितपणे दखल घेतील.
0: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रम

अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया हा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

माझं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात मातीमधील घटकांची तपासणी याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, गेल्या काही वर्षात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, तसंच जमिनीची उत्पादकता अनेक कारणांमुळे कमी होत आहे. यामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडत आहे. जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, पीक उत्पादन घेत असताना अधिक उत्पादन येण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतं देणं हे गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून कोणत्या पिकासाठी किती प्रमाणात कोणती खतं दिली पाहिजेत याची माहिती घेण्यासाठी माती परीक्षण करावं. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीतील भौतिक, रासायनिक तसंच जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो. जमिनीचे रासायनिक गुणधर्मांमध्ये सामू, विरघळलेले क्षार, उपलब्ध अन्नद्रव्य, सेंद्रिय पदार्थ, चुनखडीचं प्रमाण याची माहिती मिळते. जमिनीतील क्षारांचं प्रमाण, सामूमुळे जमीन क्षारयुक्त किंवा चोपण आहे का याची कल्पना येते. जमीन क्षारपड आणि चोपणयुक्त झाली असल्यास सेंद्रिय खतांचा आणि भूसुधारकांचा वापर तसंच क्षार प्रतिकारक करणाऱ्या पिकांचं नियोजन करणं फायदेशीर ठरतं. माती परीक्षणामुळे शेतात कोणतं पीक घ्यावं हे ठरवता येतं. पिकांना द्यावयाच्या खतांची मात्रा ठरवता येते. माती परीक्षणाचं महत्त्व लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षण करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा आहेत. शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं मातीचा नमुना काढून जिल्हा मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी कार्यालयात तो जमा करावा. प्रयोगशाळेमध्ये या मातीचं परीक्षण केलं जातं. यामध्ये पहिल्यांदा सर्वसाधारण मातीच्या नमुन्याचं परीक्षण होतं. या नमुन्यात सामू, विद्युतवाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी घटकांची तपासणी केली जाते. एकूण 6 घटकांची तपासणी यामध्ये केली जाते. त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्य नमुना तपासणी होते. यामध्ये तांब, लोह, मॅंगेनी, झिंक इत्यादी अन्नद्रव्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर पिकासाठी पाणी नमुना तपासणी होते. यामध्ये सामू, विद्युतवाहकता, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोरीन, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट, एकूण विद्राव्य क्षार, सोडियमचे इतर कटायनाचे प्रमाण इत्यादी घटक यामध्ये तपासले जातात. मंडई, पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीमध्ये एकूण 16 अन्न घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं असतं. यामध्ये मुख्य अन्न घटक, दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्न घटक, नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारे अन्न घटक. मुख्य अन्नद्रव्य घटकांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, तर दुय्यम अन्न घटकांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सूक्ष्म अन्न घटकांमध्ये लोह, मंगल, तांब, जस्त, मॉलिब्डेनम असतात. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अन्नघटकांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन हे अन्नघटक पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे असतात. तेव्हा मंडळी, या सगळ्याचा विचार करता आपल्या मातीतील घटकांची तपासणी ही किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात मातीमधील घटकांची तपासणी याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजेन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजेनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजेनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजेनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्समिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनः प्रसारित करण्यात आला.

0: ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर.
0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणीचे दोपहर समाचार के साथ मैं कनकलता.

ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात पी ए गायत्री यांचं गायन राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली. विलंबित रचना एक तालात निबद्ध आहे, बोल आहे सुंदर कंचन. द्रुतरचना तीन तालात निबद्ध आहे, बोल आहेत कैसे कैसे जाऊ. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पी ए गायत्री यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पी ए गायत्री यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त निवेदिता सराफ यांनी आकाशवाणीला दिलेल्या शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांना माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय. त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे. आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन. आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबा भावेंची कादंबरी होती वैरी. आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं. आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं. त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती. आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिल सादेव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं. पुढे युवावाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.

अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्गचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालयं स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवास स्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाजमाध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे

0: पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात NDRFचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP च्या संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 4:56 आणि 16 सेकंद झालेत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 5 वाजता आपण ऐकणार आहात 99वा भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथे आयोजित विशेष मैफल उत्सव नवचैतन्याचा. पण त्याआधी ऐकूया ठळक घडामोडी. चला तर मग जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील

श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रसारण आता आपण ऐकणार आहोत. आता जाऊया थेट रवींद्र नाट्य मंदिर इथं.

आणि मिनल जोगळेकर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका यांना नेहा खरे यांनी पुष्पगुच्छजन सन्मानित करावं अशी विनंती करतो. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया. आणि

0: देखो पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो अस्मिता वाहिनीवर प्रत्यक्ष सादर होतो आहे, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष शेलार,
1: चालेल ना? नाही का, मुलं बराच वेळ उभी आहेत आणि त्यामुळे त्यांचा पेशन्स जास्त टेस्ट करणं बरोबर नाही. आणि आजकाल नाहीतरी विद्यार्थ्यांचा पेशन्स टेस्ट करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्यासारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर

0: त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
1: सुस्वागतम.
2: आणखीन एक माईक लागेल.
1: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
3: आणि प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतो आहे तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का.
1: आणि तुला माहिती आहे बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
3: निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही
1: होतं? कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालकं समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
3: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं, किंवा आत्ताचे गुरु ठाकूर, असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, हा उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या, म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेतिक धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्त्वाची राहिलेली आहे.
1: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्याच संकेत धून इतक्या सुमधूर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी की त्या संकेत धून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया पुढे यावं. हां, वर्षाताई भावे, प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि याचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत, तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

Thank you.

Yeah.

Thank you.

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाही आहे. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस. हो, हे नवीन काय आता? बरं.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोती यांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही तर ती हृदय भरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय त्या शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्य धारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या काव्य सत्रामधून. त्यासाठी रेश्मा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेश्मा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेश्मा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100 अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेश्मा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेश्मा कारखानीस आपल्या समोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170 अधिक चित्रपटांसाठी 40 अधिक मालिकांसाठी 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रमसुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी योग दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देत आहे त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे. धन्यवाद.
1: क्या बात आहे. हे समाज पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येक

0: पाऊस वेगळा भासतो जाणवतो हे तर आपल्याला माहिती आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
1: रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, रिम झिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिम झिम एक सर, रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिम झिम एक सर संगे सोनसळी ऊन, उण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन, रिम झिम एक सर, रिम झिम एक सर इंद्रधनुत रंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली, रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, रिम झिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले, रिम झिम एक सर, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, रिम झिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
0: क्या बात आहे, किती वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल, म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा तसा पाऊस आपल्यावर रुसतो किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
2: पाऊस रुसतो नक्कीच रुसतो, आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला आहे स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत, तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आहे आपल्याला, तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस ना जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस ना जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाही चाला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार म्हणाला पैसा देतो ना यार, और रुपयाला नाही विचारत कोणी खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही विचारा थांबला बरं, तरीही विचारा थांबला बरं, कुठं पडायचं सांगा तरी खरं, शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, शोधून थकलो झाड पर्वत एवढा मुसळधार पाहिजे का आवाज, शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, खोटा पैसा करा खरा काळा पैसा गोरा करा, माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी, पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी, हे सगळ्या मुलांना आहे निसर्गाच्या सगळ्या मुलांना, कराल कृती आत्ताच्या क्षणी तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल.
0: पण पावसाचं कसं आहे माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार. फक्त आत्ता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का? कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना, म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवं

0: आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
1: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही.
0: अगदी खरं,
1: तो पण थोडासा काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंबतो हा वारा, झोंब झोंबतो हा वारा शिळ खट्याळ घालतो, झोंब झोंबतो हा वारा शिळ खट्याळ घालतो, तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झोंब झोंबतो हा वारा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळा गालीचा, वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडी त सांगत, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली, म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली. खुळा ऐकी ना मुळीही, खुळा ऐके ना मुळीही, अवती भोवती घोटाळतो, तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा, ऐक सरींच्या टिपऱ्या, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग, उगा कशा आढे वेढे, उगा कशा आढे वेढे, उठ चल माझ्या संग. दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा, तुझ्या केसात माळतो, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा, नाद घुमड न भात, नाद घुमड न भात, साध धडधड उरात. नाद घुमड न भात, साध धडधड उरात, डफ वाजता मेघांचे पाय थांबे ना घरात. तोही बेभान बेभान, तोही बेभान बेभान, माझ्या सोबत डोलतो, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा, शिळ खट्याळ घालतो, तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो. झुंब झुंबतो हा वारा, झुंब झुंबतो हा वारा.
0: क्या बात है,
1: धन्यवाद.
0: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे, नाही का? आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे, या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा. आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तरी येणारच पावसात. हा मंदार,
2: हा म्हणजे परीची आठवण पावसात, पावसाळा नसला तरी येते. एक परी असावी, एक परी असावी, गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. नजरेत तिच्या अथांग सागर,

नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर. नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी. गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी. पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लण नदी. पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लण नदी. पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी. गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही येत. हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे. गीतकारांना घेतात. तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात

0: पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही येत.
1: बर,
0: हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे. गीतकारांना घेतात. तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत. खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी. आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर. ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार, ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं आडून आडून विचारत राहणार. तुझ्यासाठी नाही का बाई, किंवा तुला कसं कळलं हे असतं ना, ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं, किती वेळा ते टाईप करणार, एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळलं हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी, किमान एक तरी परी असावी, गालात कळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी.
1: क्या बात, पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते.
0: नंतर तिला पर येतात.
1: किंवा तिची परीक्षा होते.
2: परीक्षा.
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा. हा रेश्मा,
2: अगदी अगदी. अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार, चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार. देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, स्वयंपाकाची बोंब बसणार 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी, काहीच नाही तर उधळपट्टी, किंवा असेल मुलखाची हट्टी, सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावा. आता खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये.
0: हा पण मला सांगतोय ना,
2: सांगतोय ना, शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान, वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःचं ध्यान. बायको हवी सुंदर, बायको हवी सुंदर. बरं सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय, किमान. बरं का रश्मी, समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र, समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र. अहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र. बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरताय, बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत, कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत, म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते. उधळपट्टी करते पण घरासाठीच, तरी पई पई साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना.
0: नंबर वन,
2: सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला, एवढे लक्षात ठेवा.
1: वाह वाह.

0: सुखदुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा, सुखदुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुणसंपन्न बायको नसते केवळ अफवा, सर्व गुणसंपन्न बायको नसते केवळ अफवा.
1: क्या बात आहे, क्या बात, क्या बात आहे, वा. पण ही फेज असते ना, मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालू हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
2: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज. रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
2: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी.
0: क्या बात है.
2: अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा. ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
1: राधा. पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्याच. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझं आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडंसं वेगळं असतं. काय सांगाल कवितेमध्ये?
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: बर
2: बर.
0: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? सवयीनं विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस. पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्या मधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला. त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही संगत नाही. पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही, द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण बिंडण तसलं देखील काही नाही. हां, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार, मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार, पण त्याचा की माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही
2: बोलत नाही,
0: हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही.

0: तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही, माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही, तरी आठवणींची झुळूक पुढे बोचरी होत जातेच, आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सारं सारं कळतं ओ, पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं, एकदाचं मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला? पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: तुमच्यातला हा बोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
0: आणि पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
1: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात, नाही का? आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो. हा मंदार,
2: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
1: बर,
2: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला, आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस मनसोक्त नाचायचीस, बघ ना मातीचे डाग, सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी?
0: क्या बात है, मस्त.
2: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळीत झाकून घ्यायचीस, स्वतःशीच हसायचीस, आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
1: आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या, नाही का? आणि जसे महिने बदलत जातात, म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो, आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं, आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेशमा आपल्यासमोर एक लावणी लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतायत, आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतोय.
0: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे, आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार, तुला पण बोलायचं असेल एक मिनटं. मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही अनेक शतक होऊन होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी, तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही, वर्षाताई माफ करा मला.

0: मंडळी रेशमा कारखानेस मंदार चोळकर, धन्यवाद.
1: धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
1: रसिको, या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात, ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण, बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्या समोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचं असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा

केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून, आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिक हो, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधी सुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

नमस्कार. खरंच खूप मोठं सौभाग्य आहे की आज आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजी नेहमी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसारमाध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. आणि त्याच मंचावर आज आम्ही सेवाच आहे ही एक प्रकारची, असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघने सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को, सावन में कही आवन को, चहू दिशी गरजत बरसत आवे, पापी पपैया शोर मचावे, मैं कौन जतन राखू मन को.

धन्यवाद अंकिता जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडंसं आठवूया. बाबा बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होता आपण. बासरी वादन त्यांचं आता सादर करणार आहे. पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालाय. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत 3 तालात आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हरपेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हरपेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणीप्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी, मानसन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करतायत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

0: यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही सांगतेकडे येणार आहे. दरम्यान नव्या ताज्या दमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काळी असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे, कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहेत, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेनझी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात, पण जेनझी किंवा जेन अल्फा म्हणेल की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच ऐकूया एकत्रित सादरीकरण हे तिन्ही कलाकार सादर करत आहेत.

5.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलं आहे दीपक शिंगण यांनी आणि सहभागी कलाकार मोरेश्वर जोशी, विद्या तावडे, ऋचा गद्रे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात.
1: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर.
2: श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं काँक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपर फुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

0: अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11:14 झालेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातूमध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातूमध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी यावर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठी

0: अंगठ्यांची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आता वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.
2: आणि टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव या विषयावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यम बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
3: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ॲस्पिरेशन वाढत आहेत, त्याचबरोबर सुधारणा, तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995 काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या, युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी, की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती, त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील, यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये

0: विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोग आहे. गावोगावच्या स्वयंसहाय्यता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. मी आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की ह्या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे, यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देतं. एकूणच भारताच्या ज्या ऍस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासून म्हणजे गेले 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही, हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन याच्यामध्ये विचार केला तर आजच्या AIच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं AI वेगवानी करू शकतो. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये तर विश्वसनीय, संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमी मागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे तयार करणे आणि संग्रहातील हजारो

0: मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनी वारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारण यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी एआय ची भूमिका फार मोठी आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट रेडिओ पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेते आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करते. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता एआय मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. एआयच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते एआय उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकते. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पना शक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये घडतंय ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनिमुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. एआय ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य एआयच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी हे एआय करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.

0: त्यामुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि AI तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 1 श्रावण शके 1948, अर्थात 23 जुलै 2026. मंडळी, एखादी चांगली गोष्ट, एखादं चांगलं पुस्तक किंवा एखादा चांगला चित्रपट आपण पाहिला की आपल्याला काय वाटतं की आपल्या जवळच्या व्यक्तीला कधी एकदा त्याविषयी सांगतो, असंच होतं ना? अहो, होणारच, कारण ती आपली गरज आहे. संवाद साधणं ही प्रत्येकाची गरज आहे. संवाद म्हणजे केवळ बोलणं नव्हे, तर विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण असते. एकमेकातील संवादामुळे आपण जोडले जातो, त्यातून जिव्हाळा निर्माण होतो, नात्यांची घट्ट वीण या संवादांमधून तयार होते. तर चला, आता अशाच छान रंगलेल्या गप्पा आपण आता ऐकूया, आपल्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादामधून. याचं लेखन केलंय दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे.

0: माईनू माईनू हे घेवा, अहो नेहमी तुम्ही देताव पण आज आमच्या घरचा हा घ्या बघू गरमागरम चाय
1: बघू.
0: आणि काय अव आज त्या पेपर मध्ये एवढं मन लावून वाचतावाय काय. आज तुमच्या चेहऱ्यावर लय मोठी खुशी दिसते हा. इतकी काय मोठी आनंदाची बातमी आली कि काय व आपल्या रत्नागिरीसाठी एवढं काय हाय.
1: अग लक्ष्मी, ही नुसती गुड न्यूज नाही तर आपल्या अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याचं नशीब बदलणारी बातमी आहे ही.
0: काय सांगतावाय काय.
1: आपल्या रत्नागिरीच्या पर्यटनाला थेट आकाशी भरारी घेणारे पंख लाभणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी पुढच्या काही महिन्यात इथे थेट सी प्लेन प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
0: सी प्लेन? आता ह्य काय नवीन. अव समुद्रात चालणार विमान तर नवं ना, कि जो पाण्यातून उडत आणि पाण्यावरच उतर.
1: अगदी बरोबर ओळखलंस लक्ष्मी. हे विमान विमानतळावर नाही तर थेट पाण्याच्या विस्तीर्ण साठ्यावर म्हणजेच मोठ्या जलाशयावर उतरू शकतं. आणि हो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येत्या मार्च महिन्यापर्यंत ही सी प्लेन सेवा आपल्या रत्नागिरीत सुरू होणार आहे.
2: काय काय चाललंय माईनू.
1: सदू सुद्धा आला. नमस्कार नमस्कार.
2: काय म्हणताव काय तुम्ही, आपल्या रत्नागिरीत इमान उतरणार?
1: हो.
2: आणि तपन समुद्रात?
1: अरे हो.
2: म्हणजे माझ्या कानावर पडलं तर मला अजून विश्वासच पटत नाहीये. समुद्रात विमान उतरणार तर म्हणजे खरंच काय आहे हो. मग हे विमान मुंबईहून सुटणार की आणि त्याचं भाडं किती असेल हो. आमच्यासारख्या सामान्य

0: माणसाला परवडणार आहे काय?
1: अरे अरे हो हो हो, आधी तू बस बघू आणि हे बघ लक्ष्मीनं चहा ठेवलाय तो घे बघू.
2: या घ्यावा
0: चहा हजर.
1: आणि तुला माहित आहे का?
0: काय हो मायनो?
1: हे बघ हे बघ हे बघ, इथं या वर्तमानपत्रात सगळी माहिती दिलेली आहे.
0: होय काय?
1: सी प्लेनचं रत्नागिरीतून मुंबई पर्यंतचं विमान प्रवास भाडं साधारणपणे 2000 रुपये असेल.
0: काय सांगताय काय माईनो? फक्त 2000 रुपये?
1: अरे हो,
0: मग तर लयच भारी होणार बघा. कारण सध्या मुंबईला जायचं म्हटलं तर एसटीने रस्त्यावरच्या खड्ड्यातनं वाहतूक कोंडीतनं प्रवास करावा लागतो, किंवा मग रेल्वेच्या तिकिटासाठी महिनाभर आधी रांग लावावी लागते. आता फक्त 2000 रुपयात आपण मुंबईला विमानानं जाऊ शकणार आहोत. पण माईनो, हे विमान आपल्या रत्नागिरीत नक्की उतरणार कुठं म्हणायचो?
1: हे बघ, नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या शासन स्तरावरील बैठकीनुसार यात स्पष्ट लिहिलंय की मुंबईतून सुटणारं हे सी प्लेन आपल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध भाटे किनाऱ्यावर किंवा भगवती बंदर येथे उतरणार आहे.
2: काय सांगतावाय काय,
1: असंच लिहिलंय यात. यामुळे मुंबईचे पर्यटक अवघ्या काही मिनिटात थेट आपल्या रत्नागिरीत दाखल होतील. यामुळे आपल्या रत्नागिरीच्या पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे.
0: अरे वा वा, म्हणजे भारीच आहे योजना ही.
1: अरे नुसती भारीच नव्हे तर या योजनेमुळे आपल्या भागात रोजगारही वाढणार आहे.
2: अरे वा,
1: हा
2: माहिनू, आपल्या भाट्याच्या किनाऱ्यावर इमान उतरणार?
1: हो,
2: मग तर आपल्या घराच्या अगदी जवळ झालं की. आणि असं झालं तर आपल्या गावातल्या लोकांची हॉटेल, खानावली, रिक्षावाले आणि आपल्यासारख्या शेतकऱ्याचा हापूस आंबा आणि शिवाय काजू आणि कोकम सरबती का या लय मोठी बाजारपेठ मिळणार.
1: अगं का नाही मिळणार, नक्कीच मिळणार.
0: लक्ष्मीन सगळी गणित सांगून टाकलं.
1: मग
0: लक्ष्मी आणि माईनू, मला तर आता एक मोठी काळजी वाटायला लागलेली आहे.
1: आता ती कशासाठी म्हणायची?
0: माई, पर्यटकांच्या रूपात येणारे पाहुणे वाढणार, पर्यटन वाढणार.
1: बरोबर,
0: हे आपल्या जिल्ह्यासाठी लय चांगलं आहे. पण बाहेरून येणारे हे पर्यटक लोक शिस्तीत वागतील काय? कारण आत्ताच बघा, चौपाटीवर किंवा धबधब्यांवर गेलं की तिथं लोक प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि नको असलेल्या बाटल्या कचरा म्हणून घाण करून ठेवतात. आणि आता थेट विमानानं लोक आले तर गर्दी अजून वाढणार, मग आपल्या निसर्गाची वाट नाही का लागणार हो?
1: सदू, अरे खरं तर तू एकदम लाख मुलाचा आणि विचार करण्यासारखा मुद्दा मांडलायस. हां, पण सी प्लेन येणं ही रत्नागिरीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासोबतच आपल्याला पर्यटन वाढवावं लागेल. जर पर्यटक वाढले तर समुद्र किनाऱ्यांची, भगवती बंदराची आणि भाटे परिसराची स्वच्छता राखणं ही केवळ प्रशासनाची नाही आहे, तर आपण स्थानिक नागरिक आणि येणाऱ्या पर्यटकांची सुद्धा जबाबदारी असेल बरं.
2: वय वय माईनू, तुम्ही बोलला होत अगदी मनाला पटलं. बघा
1: पटलं ना?
2: आता बघा, पावसाला सुरू झाला की लोक आपलं रत्नागिरी जिल्ह्यातील धबधब्यांवर, धरणांवर आणि इथल्या समुद्रावर कशी हुल्लडबाजी करतात. अव त्या दिवशी मी विहिरीवर गेले होते आणि तिथं बाहेरून आलेली काही मुलं गाडी लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवत होती.
1: काय सांगते?
2: आणि हुसकावून लावल्यावर उलट आमच्याशीच हुज्जत घालाया बसली होती.
0: हो ना ग लक्ष्मी, मागच्या हप्त्यात त्या शेजारच्या धबधब्यावरती पाण्याचा प्रवाह अचानक वाढला तर दोन सुशिक्षित मुलं सेल्फी काढायच्या नादात वाहून जाता जाता वाचली. बघा, प्रशासनानं तिथे धोक्याचे फलक लावलेत, पोलिसांनी बंदी घातलीये, तरी लोक ऐकत नाहीत.
1: हो रे,
0: आता सी प्लेन आल्यावर तर लोकांची भाटे किनाऱ्यावर किंवा भगवती बंदरावर अशीच हुल्लडबाजी जर केली नी तर समुद्राच्या सुरक्षा दोरखंडाच्या पुढे जाऊन पाण्यात उड्या मारल्या तर अपघातांची संख्या वाढेल नाही काय?
1: अरे अगदी बरोबर आहे तुझं. म्हणूनच या विकासासोबत आपल्याला प्रभावी प्रबोधनाची गरज आहे. प्रशासनाने सी प्लेन प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे, पण त्यासोबतच सुरक्षा व्यवस्था आणि कडक कायदेही त्यांना करावे लागतील. पर्यटकांना हे समजवावं लागेल की निसर्गाचा आदर करा. समुद्राला जेव्हा उधाण असतं तेव्हा पाण्यात उतरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. संथ दिसणारं धरण किंवा जलाशय वरून जितकं शांत दिसतं ना तितकंच ते आतून धोकादायक असतं.
2: माईनू, मला एक सांगा.
1: काय बरं?
2: आता बघा, आम्ही राहिले शेतकरी लोक आणि आम्ही या पर्यंत

0: पर्यटकानं कशी काय वशिस्त लावणार? आम्ही काय बोलाया गेलो तर ते म्हणतात, आम्ही आमचे पैसे खर्च करून आलेलो हाय आणि आम्हाला काय करायचं तर शिकवू नका. अशा उद्धट लोकांना काय म्हणावं?
1: लक्ष्मी, शिक्षण म्हणजे केवळ विमानाने प्रवास करणं किंवा मोठ्या पदव्या मिळवणं नव्हे, तर निसर्गाची आणि मानवी जीवनाची किंमत कळणं होय. जर पर्यटक पैसे खर्च करून येतात तर त्यांना आपल्या कोकणची संस्कृती आणि इथला निसर्ग स्वच्छ राहील याचंही भान असायला हवं. तो खराब करण्याचा त्यांना अधिकार नाही. आता पोलिसांनी आणि प्रशासनाने अशा बेजबाबदार लोकांच्या बाबतीत कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे ही समाधानाची बाब यात म्हणावी लागेल.
2: हे अगदी लय योग्य झालं माईनो, पण आता आम्ही सगळे गावकरी मिळून एक मोठा नियमच करणार आहोत.
1: तो कोणता बरं?
0: वय वय, खायचा नियम?
2: आपल्या गावात किंवा किनाऱ्याच्या आसपास जर कोणी पर्यटक कचरा करताना दिसतील किंवा बंदी असलेल्या भागात खोल पाण्यात उतरताना दिसतील, त्यांना आम्ही आधीच कडक भाषेत तंबी देणार. आमच्या गावातल्या मुलांना सांगून व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काय म्हणताव ना तुम्ही, त्याच्यावर माहिती टाकायला लावणार. आणि आमच्या रत्नागिरीत या, सी प्लेनचा आनंद घ्या, गणपतीपुळ्यात गणपतीचं दर्शन घ्या, पण इथल्या निसर्गाशी खेळू नका, हे आम्ही आवर्जून सांगणार.
0: वय, आणि आपण आपल्या घरगुती खानावलीमध्ये आणि दुकानांवर पण सुरक्षित पर्यटन करा आणि कोकण स्वच्छ ठेवा असे मोठे फलक लावून ठेवूया.
1: वा वा वा,
2: व्यवस्थित सांगितलं की नाही?
1: अरे सदू, लक्ष्मी, तुमच्यासारखे स्थानिक नागरिक जर इतके सजग झाले ना, तर रत्नागिरीचा हा सी प्लेन प्रकल्प केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये एक आदर्श ठरेल. येत्या मार्च महिन्यापर्यंत जेव्हा हे विमान भाटे समुद्र किंवा भगवती बंदरावर उतरेल ना, तेव्हा पर्यटकांना केवळ सुंदर निसर्गच नाही तर एक सुजाण आणि शिस्तप्रिय रत्नागिरी देखील पाहायला मिळेल.
2: चला तर मग माईनो, आपणही कंबर कसूया. रत्नागिरीच्या पर्यटनाला नवी भरारी मिळते तर आपणही जबाबदारीनं वागूया आणि इतरांनाही आपण तसा संदेश देऊया. बरोबर ना?
0: बरोबर. पण नेमका संदेश द्यायचा कोणता?
1: थांब थांब, मी सांगते.
2: होय होय, सांगा, तुम्ही सांगा माईनो.
1: पंख नवे नवी भरारी, रत्नागिरीच्या पर्यटनाची जबाबदारी आता आपलीच आहे सारी. सुरक्षित पर्यटन, आनंदी जीवन, निसर्गाचा आदर करा, स्वतःचा जीव जपा.
0: तर माईनो, तुम्ही मंगाशी तर काहीतरी सांगताय म्हणून बोलत होता ना, त्याचं काय?
2: काय सांगायचंय नेमकं? बरं,
1: होय होय लक्ष्मी, बातमी आपल्या अगदी जवळची आणि खूप काळजी वाढवणारी आहे. आपण
0: काळजी वाढवणारी म्हणजे अहो, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?
1: अगं, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे किनाऱ्यावर आता पर्यटकांसाठी प्रशासनाने थेट नो एंट्री जाहीर केलेली आहे. म्हणजे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना समुद्राच्या मुख्य भागात आणि पाण्यात जायला बंदी घालण्यात आलेली आहे.
0: बाप रे बाप, असं अचानक कसं काय झालं वा माईनू? इतक्या लांबून, लय लांबून लोक येतात.
1: हो,
0: पुण्या मुंबईतनं आणखी खैनं लोक गणपती पुळ्याला गणपतीच्या दर्शनासाठी आणि पावसाळ्यात समुद्राची हवा खाया येतात बघा. मग सरकारनं असा कडक नियम का व केला? बाळांचा आणि पर्यटकांचा सर्वांचा बघा हिरमोड वाणार ह्याच्या मुलं.
1: अगं लक्ष्मी, हा निर्णय वरवर पाहता जरी पर्यटकांना कडक वाटला ना, तरी समुद्राच्या ठिकाणी वाढत्या दुर्घटनांचा जर आपण विचार केला ना, तर तो त्यांच्याच सुरक्षिततेसाठी आणि भल्यासाठी घेतलेला आहे हे लक्षात येईल बघ.
2: खरंय खरंय माईनू तुमचं म्हणणं, मला पण पटतंय तुम्ही म्हणताय ते.
1: सध्या पावसाला जोर वाढलेला आहे आणि अरबी समुद्रात उधाणाची स्थिती आहे. लाटांचा वेग, समुद्राची खोली आणि पाण्याची ओढ ही अत्यंत भयानक झालेली आहे. त्यामुळे कोणतीही संभाव्य मोठी दुर्घटना घडू शकते आणि ती घडू नये म्हणून आपल्या जिल्हा प्रशासनाने हा अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे. शेवटी काय, माणसाचा जीव महत्त्वाचा की पर्यटनातील काही तासांचा आनंद?
0: वय वय, अगदी बरोबरच बोललाव तुम्ही. पर्यटन नाही, त्यापेक्षा जीवच महत्त्वाचा हाय.
1: आता कसं?
2: अहो, आम्ही इथलं पिढ्यानपिढ्या राहणारे शेतकरी लोक, आम्हाला ठाऊक आहे की समुद्र पावसाळ्यात किती रुद्ररूप धारण करतो ते. आमचं उभं आयुष्य या मातीत आणि समुद्राच्या कुशीत गेलंय, पण या बाहेरून येणाऱ्या शिकल्या सवरल्या लोकांना इथल्या समुद्राच्या पाण्याच्या

0: वेगाचा आणि खोलीचा अजिबात अंदाज येत नाही बघा. पण हे पर्यटक लोक आमचं ऐकतील तर ना, त्यांना स्वतःच्या जीवापेक्षा मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये जास्त घाई असते.
1: अगदी खरं बोललास.
2: अहो, आजकालच्या ह्या लोकांचं काय सांगू मायनू, सगळेच मोठे साहेब लोक असतात ना, गाड्या घेऊन येतात पण डोक्यात जरा बी स्वतःच्या सुरक्षेचं शान पण नसतं बघा. एवढा मोठा उसलणारा समुद्र समोर डोल्याने दिसतोय, लाटांचा भीतीदायक आवाज कानावर येत असला तरी त्यांना आपली मजा सुचते बघा.
1: हो हो, खरे हा तू म्हणतेस ते.
0: अगं लक्ष्मी, त्याचं काय असतं माहिती आहे काय? काही अतिउत्साही मुलं येतात, त्यांना वाटतं आपण थोडं पाण्यात पुढे गेलो तर काय फरक पडणार आहे, आम्हाला पोहता येतंय, असा खोटा माज असतो त्यांच्या अंगामध्ये. ते मोबाईल बाहेर काढतात, सेल्फी घ्यायला बघतात, सोशल मीडियावरती तर काय तर रील काय म्हणताव ना, तर बनवायच्या नादात थेट लाटांच्या तोंडावर जाऊन उभं राहतात बघा.
2: वय वय माईनू, खरं आहे हे सांगतात आहेत तर.
0: त्यामुळेच आता प्रशासनाने गणपतीपुळ्यासारख्याच्या ठिकाणी मुख्य चौपाटीवरती पर्यटकांना अडवण्यासाठी दोरखंड बांधलेले आहेत. तरी पण काही हुशार मुलं त्या दोरखंडाच्या खालून सरपटत किंवा वरून उड्या मारून पुढे जाण्याचा मूर्खपणा करतात आणि मग जीव गेला की मग रडत बसतात घरचे.
1: खरंच रे, अतिशय दुर्दैवी आहे. हेच तर आजच्या या वर्तमानपत्रात सविस्तर लिहिलंय. अतिउत्साही पर्यटकांना चाप लावण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा कडक प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनानं या परिस्थितीचा आढावा घेऊन कडक आदेश दिले आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनानं ही पावलं उचलली आहेत. किनाऱ्यावर पोलीस बांधव आणि स्थानिक जीवरक्षक दिवस रात्र तैनात आहेत, म्हणजे काय, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये.
2: मायनू मायनू, पण मला सांगा
1: काय काय
2: ही समस्या फक्त आपल्या समुद्रापुरतीच आहे की आजकाल आपण टीव्हीवर आणि मोबाईलवर बघतो की पावसाला सुरू झाला की लोक बाहेर घाटावर, डोंगरात आणि आपल्या कोकणातील धबधब्यांवर, धरणांवर लय गर्दी करतात, तिथं पण अशाच दुर्घटना घडतात ना.
1: हा गं, अगदी योग्य मुद्द्यावर बोट ठेवलंच बघ. या वर्तमानपत्रात खाली एक विशेष कॉलम दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाने केवळ समुद्रकिनाऱ्यांवरच नाही तर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धबधबे, धरणं आणि जलाशयांच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कडक आवाहन केलेलं आहे. अनेक ठिकाणी तर गर्दी करण्यास आणि पाण्यात उतरण्यास सुद्धा कायदेशीर बंदी घातलेली आहे.
0: होय होय माईनू, मागच्या आठवड्यात शेजारच्या तालुक्यातल्या त्या मोठ्या धबधब्यावरती काय झालं तुम्ही ऐकलं असेलच ना. काही तरुण मुलं हौस म्हणून धबधब्याच्या उगमस्थानाजवळ अगदी डोंगरावर गेली. तिथं वरच्या बाजूला डोंगरावर अचानक ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाला आणि धबधब्याचा पाण्याचा प्रवाह एका मिनिटात 10 पटीनं वाढला बघा. त्या पाण्याच्या प्रचंड वेगात 2 मुलं वाहून गेली पण पुढं काही अंतरावर कशी बशी बचावली.
2: खरंच की काय व,
0: मग खरंच सांगतोय ना मी.
1: अरे, समुद्र किनारा असो की धबधबा, अशा ठिकाणी दुस्साहस करणाऱ्या मुलांनी लक्षात ठेवायला हवं की आपली काही वेळाची मज्जा ही कुटुंबाला आयुष्यभराचं दुःख देऊन जाणारी ठरू शकते.
0: हो ना.
2: बाप रे मायनू, अहो ऐकूनच अंगावर काटा आला बघा, किती भयानक आहे हे सगळं. धरणं आणि तळ्यांच्या बाबतीत तर अजून धोका असतो, वरून पाणी अतिशय संत संत आणि शांत दिसतं पण खाली प्रचंड चिखल, वेली, खोल खोल खड्डे किंवा पाण्याचा वेगवान अंतरप्रवाह असतो. लोक तिथं पण पोया उतरतात आणि गालात रुतून बसतात.
1: हो हो, खरंय. दू लक्ष्मी, अरे धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या साठ्यात कधी आणि किती प्रमाणात वाढ होईल किंवा धरणाचे दरवाजे कधी उघडले जातील याचा अंदाज सामान्य पर्यटकांना नसतो. हा जलाशय जितकं सुंदर दिसतं तितकंच ते पावसाळ्यात काळ ठरू शकतं मात्र.
0: होय होय मायनू, म्हणूनच प्रशासनानं तिथे धोक्याचे फलक लावलेले आहेत, म्हणजे धोक्याचा इशारा देणारे फलक लावलेले आहेत, कुंपण घातलेली आहेत. पण लोक ते फलक वाचूनही न वाचल्यासारखं करतात, तिथे जाऊन नको त्या गोष्टी करतात, हुल्लडबाजी करतात आणि ही विकृती थांबली पाहिजे म्हणजे पाहिजे.
1: खरं आहे तुझं. शिक्षणामुळे जर माणसाला स्वतःच्या जीवाची किंमत कळत नसेल तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही मग.
0: होय ना माईनू, मला एक सांगा, या पर्यटकांना आम्ही कसं समजवायचं तर आधी सांगा, आणि आम्ही स्थानिक शेतकरी

0: किंवा गावकरी लोक जेव्हा त्यांना हटकतो, सांगायला जातो बाबांनो पुढं जाऊ नका, तिथं खोल खड्डा आहे, पाण्याचा ओढ जास्ती आहे, तिथल्या दगड शेवाळा निसरड झालेला आहे, तेव्हा ते उलट आम्हा गरिबांना हुसकावून लावतात बघा.
1: वय वय माईनो
2: चलू. अरे हाच तर मोठा विरोधाभास आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारी ही मंडळी वागताना मात्र पूर्णपणे अशिक्षितासारखी वागतात. याउलट तुम्ही स्थानिक नागरिक निसर्गाचा आणि त्याच्या शक्तीचा आपण आदर करतो. शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणं नव्हे, तर संकटाची जाणीव असणं आणि सामाजिक नियमांचं पालन करणं. प्रशासनाचा प्रत्येक नियम हा कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी बनवला जातो, कोणाचा तरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी असतो. जर कायदा आणि नियमांचं उल्लंघन केलं ना, तर आता पोलिसांनी कडक गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि हे अगदी योग्य आहे. अशा बेजबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाईच व्हायला हवी. हा
1: खरं आहे माईनू तुमचं. त्या पोलिसांना आणि जीवरक्षकांना पण स्वतःची मुलं बालं हाय, स्वतःचं कुटुंब हाय, ते बिचारे स्वतःचा जीव धोक्यात घालून मुसळधार पावसापाण्यात पर्यटकांची सुरक्षा करण्यासाठी तिथं उभं असतात. त्यांच्या कामाचा आणि कर्तव्याचा आदर करणं हे प्रत्येक सुजाण पर्यटकाचं आद्य कर्तव्य आहे.
2: अगं लक्ष्मी अगदी बरोबर. जर आपण निसर्गाचा आदर केला तर निसर्ग आपल्याला आनंद देईल ना, पण जर आपण त्याच्याशीच खेळ केला तर तो रौद्र रूप धारण करून सर्व काही नष्ट करेल.
0: माईनू आज तुम्ही आमच्या इथं ओट्यावर येऊन हे सगळं समजावून सांगून आमचे डोले उघडलेले आहेत. मी आता ठरवलंय की मी जरी साधा शेतकरी असलो तरी एक सजग नागरिक म्हणून माझ्या गावातून किंवा शेतातून जो कोणी पर्यटकांचा गट धबधब्याकडे किंवा नदीकडे जाताना दिसेल त्याला मी आधीच थांबवून तिथल्या परिस्थितीची कल्पना देणार.
1: वय वय. आणि मी पण प्रशासनानं जे आवाहन केलेलं हाय तर मी माझ्या नातवांना सांगून मोबाईलवरून आमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकायला लावीन. आपल्या परिसरात एकही दुर्घटना घडू द्यायची नाही असा नियमच आम्ही सर्व गावकरी मिळून करूया. वय की नाही व?
0: अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी.
2: बरं बरं सदू. लक्ष्मी मला वाटतं आता वेळ खूप झालाय, मला निघायला हवं, नाहीतर अण्णा शोधत यायचे कुठे गेली म्हणून.
0: मग काय बरंच झालं ना, तुम्हाला सोबत पण होईल आणि तुम्हाला व्यवस्थित घरी घेऊन जातील. आता पण ठीक आहे माईनू, आता या तर.
2: हो हो हो बरं का, पुढच्या वेळी तुम्ही दोघं आमच्या घरी या गप्पा मारायला.
1: होय होय जरूर येतो, फक्त पावसान जरा उघडीप देऊन दे म्हणजे झालं.
0: होय ना, तोपर्यंत शुभरात्री तुम्हाला.
2: शुभरात्री.

गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. मंडळी, आषाढी एकादशी आता अगदी जवळ आलेली आहे. सगळीकडून वारकरी मंडळी पंढरपूरला विठूच्या नावाचा जयघोष करत जात आहेत. असं म्हटलं जातं, एक तरी वारी अनुभवावी. मंडळी, पंढरीची ही वारी आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. लाखो भाविक या वारीत सहभागी होतात. या वारीत सगळेजण भक्तीच्या एका धाग्यात बांधलेले असतात.

हे गीत गायलं होतं शरद कुमार यांनी. मंडळी, वारी हा विषय असा आहे की त्याच्यावर खूप बोलता येईल. अहो, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, उद्या सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बाखरी गोल रिंगण सोहळ्याचं वर्णन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. उद्या सकाळी 8:40 कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही.
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
5: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
6: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
5: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

कार्यक्रम आपण ऐकलात आमचं घर आमचं शेत. निवेदिका होत्या ऋचा गद्रे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30.

उद्या संध्याकाळी 6:35 आकाश आषाढी एकादशीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम समानतेची वारी पंढरीच्या दारी, लेखन आणि निवेदन सुहास नंदुरे यांचं, उद्या संध्याकाळी 6:35.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

श्रोते हो, उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकाल कौटुंबिक श्रुतिका, हलकं फुलकं, तसंच आंतरराष्ट्रीय स्वतःची काळजी दिनानिमित्त स्वतःची काळजी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद आपण ऐकाल. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. तसंच संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमात काव्य सांज या सत्रात संस्कृती चौधरी यांच्या स्वरचित कविता आपण ऐकाल. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the education has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली। नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता। मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद, तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला। पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना

0: पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
1: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजनहिताय बहुजनसुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं कविता गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं NHPC प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन

0: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

0: आशा भोसले यांनी गायलेली राजा बढे यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

अरुण दाते यांनी गालेली ही गीतरचना होती मंगेश पाडगावकर यांची, संगीत होतं यशवंत देव यांचं. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता 8:30 वाजता संसद समीक्षा हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात करूया सेहरा चित्रपटातल्या या गाण्यानं।

तेहरा चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गालेलं गीत आपण ऐकलं श्रोते हो. ही गीतरचना होती हसरत जयपुरी यांची, संगीत होतं रामलाल यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांना.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं आरजू चित्रपटातलं हे गीत होतं हसरत जयपुरी यांचं. या गीताला संगीत लाभलं शंकर जयकिशन यांचं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्झ
1: तसंच 101

0: 101.5 MHz या FM वाहिनीवर
1: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
0: काव्यांजली हितगुज कवितेशी. श्रोतेहो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि कमल बारोट यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं पारसमणी या चित्रपटातलं. असद भोपाली यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत प्यारेलालनी. आणि श्रोते हो आता गाईड चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांना आपण ऐकलत कश्मीर की कली या चित्रपटासाठी. एस एच बिहारी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली ओ पी नय्यर यांनी. श्रोते हो रजनीगंधा कार्यक्रमात आता शेवटी ऐका छोटी सी मुलाकात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं.
1: छोटी सी मुलाकात प्यार बन गई, प्यार

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजलेत. श्रोते हो, आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी प्रसारित करीत आहोत.

अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आता 11 वाजता हिंदीतून 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.